फार दासबो निरूपणकार पद्मनाभ पांडे 1240 दशक 1 8 उपाधी निरूपणाम मास जे रघुवीर समर सृष्टीमध्ये लोक आहेत परिभ्र केल्यावर त्यांचं कळतं नाना प्रकारचे विचार राहतात प्रपंचमध्ये किती लोक आहेत त्यांची वृत्ती अखंड उदास आहे सुखद आलं तरी त्यांचं मनन होत नाही भाविक आहे नेमकं होतात सहज अक्क चालत की बोलण्याची अपूर्व सगळ्या मान्य होत सहजपणे ज्ञान येतं स्वाभाविकपणे राजज्ञान उठतं ज्ञान ती लक्षण सहज समजत जातो आता बंड आढळतो की सगळे खंड जी असतात त्यांची आणि मात्र यावर ताळते चुकून या ठिकाणी भरपूर आढळलं रे माणूस पडतो अस्मात मोक्षर आहे असं असे लोक दिसल्यावर लोक कारण घडतात आणि त्यांचं बोलणं आणि रिया ते देणे सगळ्या गुणातील अवगुण म्हणजे अवगुण हे गुण असतात ते मोठं बाप सोडून कारण ते सुखत नाही तेजसपणाने तर जो नेहमी कागद तेजपणाची पूर्ण होती तिथे पिपे चाळत नाहीत एका अभ्यास करत नाही तर स्वभाव उपस्थित नाही भगतचा भाई काय आहे असा येतच नाही मोठं राजकारण चुकत राजकारण येतात ना चुकीच फजिते म्हणून नये त्याच्यासाठी उपकारावे उपल्यास अपाय होतो काय कळत नाही शतन ओळखी डोळे खाऊ नाही त्याच्या सगळे नाचतात लोकांची मने भावतात युग चुकते काही समजत नाही व्यवस्थांना खटाटोप केला तो सगळा घसात गेला दुरुस्त कोणता आखीचा बंद नाही एखादा माणूस वेगतो त्याची कृती पावलट पडचे असल्यामुळे नाना विकपांचे जाळे होते टोकली आणि दुसऱ्यालाही कळत नाही ठाई ठाई का निर्मतात त्या गुप्तपणा कोणा कळता कोण त्या मिळवा त्याच्यावरी सकट बुद्धीने त्याने उपाधी होता येत नाही त्यांनी वाढवले सावध करू मनाने धावाधाव करून उपग्रहण करतो त्यामुळे कोणी कष्टो आणि कष्ट करतो म्हणून अशी ठीक आहे लुकटी झाली तर आपली जास्त त्रास होईल कच्छ गला कश राहायचा असं आहे काही बरं त्रास सह समरतन केलं बरं लोकशी भक्त कसा आहे तो आपला गवतो शिपती होईल असं नाही आता ठीक लागणं करण्यासाठी काही लागत नाही त्याच्याला म्हणजे ना प्रकार धोक संभव शुद्ध शांती स्थळ निर्मळून तुटून जा मन शांती ते दुर्लभ ब्रह्म स्थिती गाणे राहावे मुळीच नाही सगळं आता आल्याची ता नाही असं झालं पाहिजे जुबा दिंटा तो अंत असला आठवत नसलेला मला कशा ठीक करा काही गलबा नाही शांत काही गलबला काठी धावा त्यामुळे आता श्रांत ठेवे उपाधी काही राहत सण इथं दुसराही नरेह कशा प्राप्त होत इथे दास बोले विशेष समाधी उपधी लण निरु नाम सष्टम आप जय जय रघुवीर स्वाथा

0: मी दत्ता देशमुख नाशिक हूँ. आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
1: श्री जय राम जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री जय राम जय जय राम, राम राम जय जय राम. गीता ही सर्व ग्रंथांची आहे, भगवद्गीता ही सर्व धर्मांची आहे, त्या वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे. हे देवाच्या निष्ठातून झाले तर गीते त्याच्या मुखात निघाली. गीतेचे एक

जेचा विषय जे मोहाचा नाश करण्याचं तत्वदृष्ट आणि साधनदृष्ट्या विवेचन. जेची सुख म्हणजे अर्जुनाला अनुभव झाला, याचा अर्थ असा की कर्तेच्या अभिमान समाधान उत्पन्न झाले आणि तो काय करावा आणि काय न याची शंका चालवण झाली. गीतेचा शेवट म्हणजे अर्जुनाचा नाश होला, याचा अर्थ असा की कर्ता परमात्मा आहे निश्चय झाल्यामुळे जीवाच्या कर्माचं सुखद संपत. खरो गीतेचं सांग महाराजांनीच भारतीय युद्धामध्ये परमात्मा रामभर नसून अर्जुनाच्या रथावर बसून रणांगणा अर्जुन गीता सांगते झाले. पुढे हजारो वर्षांनी बंधक बदलून आणि त्याने ईश्वरी झाली. ज्ञानेशी ही भगवंताची वाणी आहे, त्याच सांगण्याप्रमाणे आचारावं मागा आहे तो पुढे हे त्याने आपणा सांगा सांगितलं आहे. एखादी उपवर्ती मुली जर आपल्या मैत्रीच्या लग्नात तो समोर पाहून त्या मनामध्ये स्वतःच्या लग्न आणि त्यात सोहळे विचार येतात. त्याचप्रमाणे आपण पोथी येत असताना त्या मन गेल्या अवस्था आपल्याला कशा येईल याच विचार करावा. आत्मनिवेदन म्हणजे मी कोण हे कळणं. प्रारब्धाच्या गतीने देहाची सुख भोगतात त्यामध्ये आपण असल्यासारखं दिस पण खरं नसा तिला त्या खटला स्वतःच आहे असं सण वकील कोर्टामध्ये भाड पण खल्याचा निकाल कसा लागला त्याचं सुखदुःख तो मानत. वरून मात्र आचार्याजवळ दाखव ती असा व्यवहार करतो. व्यवहारच्या माझ्या लोकांचे वाच असेल तर बाहेरून त्याच्यासारखं करणं गरज आहे.

0: भगवंताच्या इच्छेनं सर्व घडतं आहे ही भावना ठेवून आपलं कर्तव्य करणं हेच गीतेचं सार आहे. जानके जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी. जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण करणार आहोत प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन. घडणाऱ्या मुलांसाठी भाग 33. प्रार्थना. जीवन शुद्ध करणारी गंगा. मना सर्वता सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य भांडू नको रे, मना सत्यते सत्य वाचे वदावे, मना मिथ्यते मिथ्य सोडून द्यावे. हे मनाला केलेलं सांगणं सर्वांसाठीच आहे मित्रांनो. जे आपण मनाला सांगू समजावू तसेच ते होत जाते. आज विश्वात खोटारडेपणामुळेच अशांती माजली आहे. जो तो सगळेच खोट्याने वागतात, मग मी एकटा खरेपणाने वागून काय होणार आहे, या विचित्र तर्काने प्रत्येकजण वागतो आहे. शेवटी मन जर सुंदर तरच जग सुंदर. अशी सुंदर मनांची माणसं एकत्र यावीत यासाठी मनाच्या श्लोकांसारखी सुंदर प्रार्थना या जगात नाही. तसंच विनोबांची गीताई ही सुद्धा सोपी आणि सुंदर आहे. कित्येकदा अर्थ खूप सोपा असूनही तोही अवघड वाटेल असं तुमचं वय आहे, पण तरीही आचारशील व्यक्तीचे शब्द आपली रचना म्हणजे जीव शुद्ध ठेवतात. जो नेहमीच प्रार्थनेच्या गंगेत आपली जीव धावू घालतो तो कधी अपशब्द उच्चारूच शकणार नाही. त्याच्या तोंडून इतरांची निंदा कुविचार व्यक्त होऊ शकणार नाही. अलीकडे संध्याकाळ झाली की तुम्ही केवळ रंजन करणाऱ्या प्रसारमाध्यमांपुढे बसून राहता, त्याचवेळी आईबरोबर घरातील देवऱ्यासमोर शुभम करते कल्याणम ही प्रार्थना तुम्ही म्हटली तर मनाला जो निर्मळ आनंद होईल तो शब्दात सांगता येणार नाही. सर्वांचं शुभ हो हा विचार मनातून वातावरणात आपल्या माध्यमातून दरवळणं आपल्यालाही खूप शांतीदायक होतं हे तुम्हाला संध्याकाळी दिवा लागताना शुभम करते म्हटल्याशिवाय कळणार नाही. बालमित्रांनो, गणपतीच्या आगमनानंतर आपण ज्या आरत्या म्हणतो ना त्याही प्रार्थनाच आहेत, पण अगदी अगदी खरं सांगा बरं का, विद्येचा परमेश्वर श्री गणराजापुढे आरती म्हणताना किती जण अर्थ समजून घेऊन आणि प्रार्थना म्हणतात. पुष्कळदा आरती म्हणताना केवळ स्वरांची चढाओढ दिसते, केवळ मोठमोठ्याने टाळ्या आणि गणपती बाप्पाच्या मोठमोठ्याने केलेल्या गजर या सगळ्यात सुखकर्ता दुःखकर्ता असणाऱ्या गणपती बाप्पाकडे आरतीतून म्हटलेली पण अर्थ न समजून म्हटल्यामुळे न कळलेली प्रार्थना

पोहोचू शकेल का? ज्ञान ही सर्वश्रेष्ठ श्रीमंती आपल्याला लाभावी ही आपली प्रार्थना काही क्षण गंभीर होऊनच करायला हवी, नाही का बालमित्रांनो? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, यासारखी साने गुरुजींची कविता ही त्यातल्या त्यात अपार निर्मलतेमुळे प्रार्थनाच झाली आहे. एकमेकांवर निरपेक्ष उत्कट प्रेम करणं हाच खरा धर्म आहे. या उलट फक्त धर्मावर प्रेम करून आपण एकमेकांचा तिरस्कार करतो. अशा काळात खरा धर्म कोणता हे सांगणारी प्रार्थना आपली वाचून झालेली असली पाहिजे. मित्रांनो, प्रार्थना जीवन शुद्ध करणारी गंगा या लेखाचा पुढील भाग पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रक्षेपण रात्री 11 वाजता. जीवन मूल्यांचं अक्षयपात्र या मालिकेत सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण नवडे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. बालक व माझ्या पालक मित्रांनो, भेटूया याच कार्यक्रमात.

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण एकमेकांशी संवाद साधतो, एकमेकांशी जोडलेलं नातं शब्दांच्या माध्यमातून जपतो, वाढवतो. शब्दातून व्यक्त होणारं मन मग मनाशी मिळतं जुळतं आणि त्या नात्याचे नाना पदर उलगडतात तेही शब्दांमधूनच. नाना रूपात ते साकारतात आणि ही किमया करणाऱ्या शब्दांशी असंच आपलं नातं जडतं. एखादा विशिष्ट शब्द कानी पडला की त्याच्या नाना छटा आणि त्याच्याशी निगडीत नाना प्रसंग आठवणी अलगद मनी जागतात. त्या शब्दाच्या अगदी अर्थापासून संकल्पनेच्या अनर्थापर्यंत या घराची चौकट मोडून एकदा बाहेर पाऊल टाकून बघ, दाजी तार स्वरात त्यांच्या मुलाला ओरडले. दाजींच्या मुलाने त्यानंतर काय पाहिलं माहीत नाही, चौकटी बाहेर त्यानं पाऊल टाकलं की नाही हेही माहीत नाही. हो पण मित्र मैत्रिणींनो, माझं पाऊल नाही पण मन मात्र चौकट या शब्दाच्या फ्रेममध्येच घुटमळत होता. साधा रोज वापरातला शब्द, दारं खिडक्यांपासून आपल्या जीवनात या ना त्या कारणाने कानावर पडणारा आणि तो कानावर पडताच संदर्भाच्या सुतातून नाना अर्थांच्या लिपताळ्यात लिपताळलेला असा हा शब्द. चौकट म्हणजे दृश्य स्वरूपात काटकोनातील चार कोन जोडणारी बंदिस्त आकृती ढोबळपणे सहज डोळ्यासमोर येते, खरं ना? हो पण या बंदिस्त चौकटीतल्या कोणाकोणाचा सांधा आपल्या जगण्याशी व्यक्तिगत, कौटुंबिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि अगदी राष्ट्रीय सुद्धा असा सर्वांगाशी जुळलेला असतो. हो पण लक्षात कोण घेतो? बघा हं, म्हणजे प्रत्येक माणसाची स्वभावानुसार वागण्या जगण्याची निश्चित पद्धत असते. त्याची अशी काही सवय, आवड, नियड यांची पद्धत ठरलेली असते, खरं ना? आणि मग त्या चौकटीतच तो जगतो आणि ती चौकट हीच त्याची ओळख बनते. मित्रमैत्रिणींनो, हीच गोष्ट व्यक्तिगतच नाही, कुटुंबापुरती नाही तर विशिष्ट समाज, देश, संस्कृती अशी सर्वसमावेशक आहे बरं का. मर्यादेत बांधून ठेवताना नियमांचं कुंपण घालणारी ही चौकट, मग देश असो की व्यक्ती असो, ही चौकट कुटुंब काय किंवा समाज काय, देश काय, सुसंघटित राहावं, स्वस्थ राहावं, मजबूत व्हावं यासाठी असते, म्हणजेच आपल्या भल्यासाठी असते यात शंकाच नाही मित्रमैत्रिणींनो. हो पण ती सुखकारक केव्हा होते? तर ही चौकट पोलादी आहे की लवचिक या निकषावर खरी उतरते तेव्हा, आणि तेही ज्याचं त्यांनीच ठरवायला हवं, नाही का? पण लक्षात कोण घेतं? चौकटीच्या फ्रेमचे नियम परिस्थितीनुसार वाकणारे नसतील तर मग ती चौकट लाभदायक न होता त्रासदायकच ठरते, खरं ना? व्यक्तीसाठी काय किंवा इतरांसाठी काय, घातक आणि बाधकच होते ती चौकट. आता नाना लोखंडे हे असंच एक पोलादी चौकटीतलं व्यक्तिमत्व. अहो किती, तर घड्याळालाही लाजवणारं असं हे व्यक्तिमत्व वक्तशीरपणाच्या बाबतीत. उठणं, झोपणं, फिरणं, जेवणं, आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ठरल्या वेळीच झाली पाहिजे आणि नाना ती करतातही बरं का.
कुणाला दिलेल्या भेटीच्या वेळी जर नाना कधी आधी गेले तर ते 5-10 मिनिटं ती वेळ होईपर्यंत दाराबाहेर उभे राहतात. आणि कुणी जर त्यांच्या दारी वेळेच्या आधी किंवा उशिरा आलं तर त्यांच्यासाठीही नानांचे दरवाजे कधीच उघडले जात नाही. अशा या लोखंडी चौकटीतल्या माणसाच्या सहवासातल्या लोकांचं काय होत असेल हा एकतर अनुभव किंवा नुसती कल्पना आपल्याला येऊ शकते. हाईट झाली ती त्यांच्या पत्नी गेल्या तेव्हा. ते अखेरचा निरोप द्यायलाही गेले नाही कारण त्यांची ती वेळ स्नानसंध्येची होती आणि त्यानंतर अर्थातच भोजनाची. आता शेजारच्या घरून दुखवट्याचा म्हणून पिठलं भात यायला जसजसा उशीर होत गेला तसतशी नानांची भोजन घटिका पळापळाने टळत चालली. आणि मग हो मग काय, शेवट झाला तो शेजाऱ्यांनी वेळेवर जेवण आणलं नाही म्हणून त्यांच्यावर शिव्यांचा नानांनी पाऊस पाडला. मित्रमैत्रिणींनो, ही घटना, हा चौकटीचा दुराग्रह, हे नाना हे काल्पनिक नाही तर. हां, आता नाव बदलून मी किस्सा सांगितला पण व्यक्तिमत्व मात्र माझ्या नात्यातलंच आहे. आता चौकटीत स्वतःला जखडून घेतलेल्या व्यक्तीच्या बाबतीत आणखीही एक अनुभव आला. तो मी पाय फ्रॅक्चर झाला तेव्हा दवाखान्यात असताना. या चौकटीतल्या आजी कडक उपास तास तपास देवधर्म सोळ ओळ अतिशय कठोर आणि कडकपणे पाळणाऱ्या होत्या. आजींचा पाय घसरला, फ्रॅक्चर झाला, त्यांना दवाखान्यात आणलं, पायाला प्लास्टर घातलं आणि त्याच वेळी डॉक्टरांनी बजावलं 3 महिने प्लास्टर ठेवायचं, ओलं करायचं नाही. आजींनी एकादशीला पारोतशी राहणार नाही म्हणत नेम न मोडता सचैल स्नान केलं दवाखान्यात. मग काय, प्लास्टरचा लगदा बघून डॉक्टरांनी डोक्याला हात लावला. मित्रमैत्रिणींनो, मला सांगा, जगण्यासाठी असलेली चौकट, नियम, ह्या गोष्टी परिस्थितीनुसार जर लवचिक नसतील तर काय. अहो, ती चौकट सुखकारक लाभदायक कशी होणार, ती त्या व्यक्तीलाच नाही तर त्यांच्या सहवासातल्या प्रत्येकाला लाभदायक होते. चौकटीतलं आयुष्य नक्कीच त्या व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी सुखकर, लाभदायक, एक शिस्तबद्ध असं आयुष्य असतं, शंकाच नाही. अहो, पण केव्हा, ही चौकट जर पोलादी असेल तर काय, तर ते इतरांना आणि त्या व्यक्तीलाही घातक बाधकच ठरतं ना. आता मला सांगा, या चौकट प्रेमींचे अवतीभोवती असे अनेक नमुने तुम्ही बघितले असतील, खरं ना? कदाचित त्यांना समजावण्याचा प्रयत्नही केला असेल पण लक्षात कोण घेतं. अहो, कोणतीही नियमांची चौकट ही आपल्या सुसंघटनासाठी, सुव्यवस्थेसाठी, सुखासाठी आपण करतो, ते शिस्तबद्ध नियम आपण पाळतो, नव्हे पाळावेच, पण ही चौकट सुसह्य न होता असह्य झाली तर त्या व्यक्तीसाठी आणि इतरांसाठी. मग त्या चौकटीचा अर्थाचा अनर्थ होतो आणि सगळ्यांनाच ते लाभदायक होतं, खरं ना मित्रमैत्रिणींनो? हो, पण लक्षात कोण घेतं. पुन्हा भेटूया अशा शेअरिंगसाठी.

नमस्कार, मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते आहे. चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण प्रवास करत आहोत जर्मनी या देशात. मंडळी, जर्मनीत भ्रमंती करताना आपण काही महत्त्वाच्या स्थळांना भेट देताना इथला इतिहास ऐकत आहोत. आजच्या भागात पहिल्या शतकापासून 21व्या शतकापर्यंत जर्मनीत घडलेल्या राजकीय घडामोडींचा एक धावता आढावा आपण घेणार आहोत. खरं तर या देशात आल्यापासून मला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या. सर्वात प्रथम, इथली करन्सी म्हणजे चलन हे युरो असून ते सध्या सर्वात वजनदार आहे हे कळले. दुसरे म्हणजे या देशाला प्राचीन इतिहास आहे. अनेक राजवटी इथे राज्य करून गेल्या. राजकीय स्थित्यंतराबरोबरच धार्मिक वादळं आली आणि गेली. वर्तमानात जर्मनी ही या वादळातून तावून सुलाखून निघालेली, काट टाकलेली जर्मनी आहे, बरं का? मॉडर्न आधुनिक कला, स्थापत्य, संगीत, शिक्षण आणि प्राचीन इतिहास यांचा अद्भुत संगम इथे पाहायला मिळतो. आम्ही इथे क्राउन प्लाझा हॉटेलमध्ये राहिलो होतो. या हॉटेलमधून शहराकडे निघणाऱ्या हॉप ऑन हॉप ऑफ या बसचे बुकिंग करता येत होते. तसेच हल्ली आधुनिक तंत्रज्ञानाने ऑनलाईन बुकिंगसुद्धा करता येते. जर तुम्हाला प्रवासाची आखणी अगोदरच करायची असेल तर तुम्ही सर्व बुकिंग ऑनलाईन करून निर्धास्त राहू शकता. त्याची माहिती जर्मनीच्या टुरिझम साईटवर मिळते. तसेच हॉटेलमधूनही खात्रीलायक माहिती मिळू शकते. तर मंडळी, हा बसचा प्रवास सुरू करण्याआधी मी तुम्हाला पुन्हा एकदा प्राचीन रोमांचक इतिहासाकडे घेऊन जाते. आता आपण जाणार आहोत 919 ते 1024 पर्यंत. या काळात सम्राट ऑटो पहिला हा राज्य करत होता. या ऑटोनियन कालखंडात लोरे, सॅक्सनी, फ्रांकोनिया, स्वाबिया, थ्युरिगिया व बवेरिया हे भाग रोमन साम्राज्यात विलीन झाले होते. सम्राट ओटोला या भूप्रदेशाचा पवित्र रोमन सम्राट म्हणून राज्याभिषेक करण्यात आला होता. त्यानंतर सालियन सम्राटाच्या कालखंडात म्हणजे साधारण 1024 ते 1125 पर्यंत उत्तर इटली आणि बुरगुंडी प्रांत समाजास या साम्राज्यात जोडले गेले होते. पुढे पवित्र रोमन सम्राटांचा प्रभाव कमी होत गेला आणि युरोपात सामंतशाही उदयास आली. याच काळात हॅन्सियाटिक लीगच्या माध्यमातून उत्तरेकडची जर्मन शहरे भरभराटीस येऊ लागली होती. त्यानंतर युरोपात मार्टिन ल्युथरच्या नावाने एक धार्मिक वादळ आले आणि त्याने रोमन कॅथोलिक चर्चच्या अन्यायी कारभारावर जाहीर टीका केली होती. त्यामुळे प्रोटेस्टंट चळवळ उदयास आली. सन 1530 नंतर काही जर्मन राज्यांमध्ये प्रोटेस्टंट चर्चला अधिकृत चर्च म्हणून मान्यता देण्यात आली. त्यामुळेच जर्मनीत गृहयुद्ध सुरू झाले. तो काळ होता 1618 ते 1648. त्यानंतर एक शांती करार झाला, त्याचं नाव होतं वेस्टफालिया. आणि त्यामुळे हे धार्मिक युद्ध संपुष्टात आले आणि साम्राज्यामध्ये अनेक राज्य संस्थानं निर्माण झाली. आता सन 1740 नंतर ऑस्ट्रियन राज्य आणि प्रशियन राज्य या राज्यांची जर्मन राजकारणावर पकड राहिली. त्यानंतर 1806 मध्ये नेपोलियनने आक्रमण केले आणि त्यावेळी जर्मनीत पवित्र रोमन साम्राज्य संपुष्टात आले. अनेक राज्य आणि संस्थानामध्ये त्यावेळी जर्मनी विभाजित होती. पण 1871 मध्ये सगळ्यांचे एकत्रीकरण करण्यात आले आणि फ्रेंचाना फ्रांको प्रशियन हे युद्ध झाले. ते झाले जानेवारी 18, 1871 मध्ये. त्यावेळी नवीन जर्मन साम्राज्याची स्थापना झाली. प्रशियन राज्यकर्त्यांचे एक राजघराणे साम्राज्याचे राज्यकर्ते बनले
व बर्लिन शहर या नव्या साम्राज्याची राजधानी झाली. या साम्राज्यात बहुतेक सर्व जर्मन भाषिक भागांचा, याच्यामध्ये ऑस्ट्रिया जोडलेले नव्हते, समावेश करण्यात आला. साधारणपणे 1884 जर्मनीने आपल्या वसाहती जर्मनीबाहेर बसवण्यास सुरुवात केली. पण इतर युरोपीय राष्ट्रांच्या तुलनेत जर्मनीला या स्पर्धेमध्ये उतरण्यास खूप उशीर झाला होता, हे आपल्याला लक्षात येत असेल. म्हणूनच वसाहतींच्या इतिहासात जर्मनीचे नाव कुठेही दिसत नाही. जर्मन साम्राज्याच्या सुरुवातीच्या काळात सम्राट विल्हेम पहिला याने जागतिक पातळीवर जर्मनीला महासत्ता म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याच्यानंतर आला विल्हेम दुसरा. याच्या आधिपत्याखाली जर्मनीने इतर युरोपीय देशांप्रमाणे साम्राज्यवादी धोरण स्वीकारले. साहजिकच या जर्मनीच्या वागण्यामुळे इतर देशांशी त्यांचे खटके उडू लागले. फ्रान्स व ब्रिटनने मात्र आपापसात सामंजस्याचा करार केला, रशियाशीही तयार केला. त्यामुळे फ्रान्स ब्रिटन रशिया एक झाले आणि हळूहळू जर्मनी एकटा पडू लागला. बर्लिन कॉन्फरन्स नंतर युरोपीय देशांनी आफ्रिकेची आपापसात विभागणी करून घेतली. जर्मनीने बघा पूर्व आफ्रिका, टोगो, कॅमेरून या देशातील काही भूभाग मिळवून वसाहती स्थापन केल्या. आता आफ्रिकेत नाक खुपसल्यामुळे इतर साम्राज्यवादी देशांमध्ये जर्मनी विरुद्ध वातावरण तयार झाले. त्याचीच परिणिती पहिल्या महायुद्धात झाली. हे सगळे ऐकल्यावर सामान्य माणूस मात्र या राजकारणात किती भरडला जातो याची आपल्याला कल्पना येते. राज्यकर्ते सत्तेसाठी युद्ध करतात, पण मरतो तो मात्र सामान्य माणूस. त्याला नक्की काय हवं असतं याचा कोण विचार करतंय? मंडळी, या विचारांवरच आपण इथे थांबूया. या भागात मी मोहना कारखानीस आपला निरोप घेते. पुढे भेट देण्यासाठी भेटूया याच वारी याच वेळी.

0: हेलो हेलो बालमित्रांनो,
1: हेलो आजी, आजी आज काय गोष्ट सांगणार?
0: आज काय गम्मत झाली? मी तुम्हाला नेहमी विचारते ना, हॅलो कसे आहात? तर तुमच्या एका मित्राने चक्क मला कविताच लिहून पाठवली. तुम्ही पण कविता करायला लागले की काय आता माझ्या बरोबर? ऐकायची, बघा त्याने काय लिहिलंय. मी विचारते ना, हाय कसे आहात? तो म्हणतो, मज्जेत हो मज्जेत हो मज्जेतच आम्ही, मज्जेत हो मज्जेत हो मज्जेतच आम्ही, गाणी गोष्ट ऐकतो ना तुमच्या नामी, किती छान माहिती ज्ञानही देता, मुळी तुम्ही मारताच नाही पहा थापा, रंगूनच जातो पहा गोष्टी ऐकता, जाता जाता खूप काही शिकवून जाता, ज्ञान मनोरंजनाचा पहा वसा, रेडिओ विश्वासवर चालत तो खासा. बघा किती हुशार झाला तो तुम्ही. प्रेम किती करत आहो आमोच्यावर, दाखवा ना एकदा हो तुमचे घर, अरे बाप रे. बर का बालमित्रांनो, आज मी काय करणार माहितीये? आज मी तुम्हाला चक्क खेड्यात शेतावर घेऊन जाणार. शेतावर हो, तुम्ही शेत बघितलेलंच नाही, तुम्ही शेत बघतच नाही, मला बरच काही माहित नसतं, बरच काही माहित नसतं, म्हणून मी तुम्हाला आज शेतावर घेऊन जाणार आहे. आणि काय दाखवणार आहे? मोट. काय म्हणाल? मोट हो मोट. सांग ना, सांगते सांगते सांगते. आपली पिकनिक पण होईल आणि तुमच्या ज्ञानात भरही पडेल. हो, जुन्या काळच्या खूप काही गोष्टी मला माहित नाहीत ना, म्हणून तुम्हाला मोठही माहित नाही काय असते, मोठ भानगड काय असते. आता सध्या तुम्हाला शेतावरती फार कमी ठिकाणी मोठ दिसेल, पण आहे. सध्या काय दिसतं? इलेक्ट्रिक पंप असतात. ते तरी पाहिले आहेत का तुम्ही? नाही. बटन दाबतात शेतकरी आणि लगेच थाळण्यामध्ये पाणी पटकन दो दो दो दो चारीमधून पिकाकडे जातात. हे सुद्धा तुम्ही पाहिलेलं नसतं. हो, हल्ली तर ड्रिप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचन व्यवस्था केलेली असते, आणि त्यामुळे मग झाडांच्या मुळाशीच थेंब थेंब थेंब थेंब दिवसभर पाणी पडतं, त्याला म्हणतात ड्रिप इरिगेशन. आणि मग त्यामुळे काय होतं? पाणी फक्त झाडांच्या मुळाशीच पडतं आणि पाण्याची बचत होते, पाण्याची वाफ होऊन उडून जात नाही. आता या वर्षी नको तितका पाऊस पडला माहिती मला, पण या पावसाचा काही भरोसा आहे का खरं सांगा बरं? अहो, एरवी मग पाण्यापासून पिकं वाळतात, विहिरी आटतात. हो, म्हणून पाणी नेहमीच जपून वापरलं पाहिजे, थेंब थेंब वापरलं पाहिजे. मग काय सांगतो तुम्हाला मी? हा, मोठ्याविषयी बोलत होतो आपण, हो की नाही? तर आपण मोठ असलेल्या शेतावर जायचं आता, चालेल ना? हो, अजून काही ठिकाणी मोठ आहे मला माहिती. पूर्वीच्या काळी सर्वच शेतकरी जेव्हा इलेक्ट्रिक पंप नव्हते तेव्हा मोटेने शेताला पाणी भरायचे. ते शेताला पाणी कसं भरतात? भल्या मोठ्या शेतामध्ये मातीमध्ये चौकोनी वाफे तयार केलेले असतात. त्या वाफ्यांना छोटे छोटे बांध, मातीचेच बांध घातले असते. माती चिकण असते आणि पाणी पडले की लगेच ती घट्ट होऊन जाते. हो, हे मातीचेच बांध बांधलेले असतात. मग एक गडी तालदार तिथे उभा असतो आणि वाफ्या जेव्हा पाणी येतं ना, मग तो काय करतो? एक वाफा भरतो, तो पूर्ण भरला की त्याला मातीनेच बंद करतो आणि मग दुसऱ्या वाफ्यात पाणी सोडतो. याला बारे धरणे असं म्हणतात. हो, बारे धरणे तर मोठी विहीर असते, तिच्या पुढे मोठा आयताकृती चौकोनी कॉन्क्रीटचा आकाराचा एक बांधकाम केलेला चौकोन असतो आणि त्याला म्हणतात थाळणं. मग या चौकोनी किंवा आयताकृती थाळण्यामध्ये त्याला एक मोठं हुल असतं आणि या मोठ्या होल मधून पाणी मग बाहेर एक छोटासा जमिनीवरती हौद असतो. त्या हौदामध्ये पाणी धावतो. हो, मग त्या हौदातनं हळूहळू चारीने शेतापर्यंत वाफ्यापर्यंत पाणी पोचत असतं. तिथे एक गळी असतो शेतामध्ये बारे धरणारा, वाफे भरणारा. मग ते पाणी आलं, सळसळ सळसळ करत नागिणीसारखं पाणी येतं ते मस्तपैकी. ते एक वाफा भरला की लगेच बंद करतो, लगेच पुढच्या वाफ्यात पाणी सोडतो. असं तो दिवसभर पूर्ण शेत भरतो. दिवसभर उन्हाताना तो भरावून शेतकरी अशी शेतामध्ये पाण्याची व्यवस्था करतात. बघा किती कष्टाचं काम होतं ते. आता तुम्हाला मोठ कशी असते? अहो, जा ना शेतावर बाबा, बघा ना, बघणार आहात ना? हो म्हणताय काय राणी, जायचं शेतावरती, चालेल. तर मोठ कशी असते? एक मोठा चौकोनी मजबूत पत्र्याचा डब्बा असतो, वरून तो मोकळा असतो. हो, वरून मोकळा असतो आणि हा त्याचा पत्रा खूप मजबूत असतो बरं का. त्याला एक जाड दोर दोरखंड म्हणतात त्याला. हो, ते दोरखंड बांधतात त्याला आणि हे मोठं लांब लचक दोरखंड पुढे बैलजोडीला जोडतात. बैल दोन बैल असतात, सालदार गडी असतो आणि मग ते बसायला तिथे व्यवस्था असते, लाकडी पाट ठेवलेला असतो. मग ते मोठ हळूहळू हळूहळू मागे घेतात ते आणि मग ते थेट पाण्यापर्यंत जाते आणि पाण्यामध्ये बुडते आणि वजनदार असते की लगेच भरते. मग काय करतात, मग सालदार काय करतो, बैलांना हळू त्या पाटावरती बसून जातो आणि हळूहळू उतार असतो त्या जमिनीला. हळूहळू हळूहळू मग तो पुढे पुढे पुढे पुढे बैलांना हाकतो आणि मग ते बैल हाकत चालत चालत चालत मग ते बैल पुढे पुढे जात राहतात आणि मागची मोठ वर वर वर वर विहिरीच्या अगदी तोंडापर्यंत येते आणि मग भस्कन धप्प करून थाळण्यामध्ये उपडी होते. हो, भरपूर मोठे असतात ते, कधी कधी दोन मोठा असतात. धप्प करून थाळण्यामध्ये पडतं पाणी, खळखळ खळखळ करत बाहेरच्या हौदाकडे ते धावत आणि मग तिथून ते चारीतून नागणेसारखं सळ सळ सळ सळ शेताकडे पळत. अहो, इतका छान देखावा असतो हा, आजूबाजूला हिरवळ असते, त्या वाफ्यामधलं पाणी, त्या थाळण्यामधलं पाणी, धप्पकन पडणारं पाणी. आम्ही तर लहानपणी मस्त ते मोटरी कमी झाले ना झाले की धप्पकन उडी मारायचो आम्ही, त्या पाण्यामध्ये डुंबायचं आम्ही. तर अशा प्रकारे वाफ्याला पाणी जातं, मग तो दिवसभर त्या शेताला पाणी भरतो. पूर्वी मग असं अशा प्रकारे शेतं भरली जायची. बघा, चार महिने असं राबायचं. हो, दररोज सकाळी न्यारे घेऊन शेतावर जायचं, दिवसभर मोठ हाकायची, शेताला पाणी पाजायचं. तेव्हा कुठे कपाशी, मिरची, शेंगा, तूर, हरभरा, गहू, हो दोन दोन हंगाम असतात पिकांचे. पहिला खरीपाचा असतो, दुसरा रब्बीचा असतो. दिवाळीपर्यंत जे पीक येतं पावसाच्या पाण्यात त्याला खरीप म्हणतात. आणि हिवाळ्यात जे पावसाशिवाय थंडीमध्ये धुक्याने जे पीक येतं त्याला म्हणतात रब्बी हंगाम. या रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा, शाळू अशी पिकं येतात आणि खरीपामध्ये कपाशी, मिरची, शेंगा, तूर अशी पिकं येतात. तर शेतकरी शेतात धान्य पिकवतो म्हणून आपल्याला सगळं खायला मिळतं. बघा, शेतकऱ्यांच्या कष्टातून घामातून आलेले ते धान्य आपण खातो. पण व्यापारी सदन होतो, बिचारा शेतकरी मात्र गरीबच राहतो. मग कळलं का? हो, आम्ही लहानपणी शेतावर जायचो, बैल कधी बैलगाडीत खडखड खडखड खडखड करत कधी कधी पायी जायचो. सकाळी जर बैलगाडी शेतामध्ये लवकर निघून गेली आम्हाला पायी पायी जावं लागायचं. मग कधी कधी सालदारांच्या भाकरी घेऊन जावं लागायचं. मग काय, आम्हाला कधी कंटाळा यायचा नाही, अंतर पण वाटायचं नाही. मग पायी पायी लेफ्ट राईट करत करत रस्त्यात लागायची बोरीची झाडं, बाबळीची झाडं, असे मस्त टप्पोरी, पिवळे, हिरवे, पिवळे, कच्चे, तांबडे, तपकिरी अशी भली मोठी मोठी बोरं लागलेली असायची. त्यांना काटे असायचे. मग आम्ही काय करायचं माहिती, एक काठी घ्यायची आणि त्या बोरीला झोडपायचं की बदा बदा बदा बदा बदा खाली बोरं पडायचे. वा, मला आत्ता सुद्धा दृष्ट डोळ्यासमोर दिसतंय, माझ्या तोंडाला पाणी सुटते आंबट गोड. वा वा वा, काय ती बोरं अवीट गुडीची. हो, आम्ही खिसे भरायचो, झगा भरायचो आणि खात खात रमत चालो की लगेच आम्हाला सुगरणीची घरटे दिसायची. सुगरणी धागा घ्यायच्या, विणायच्या, विणायच्या, विणायच्या. आम्ही वेळासारखी गंमत बघायचो. सुगरण विणताना सुद्धा आम्ही खूप वेळा पाहिलेलं आहे. आणि एका बाबळीच्या झाडावरती खूप खूप झाडं असतात, अगदी जवळजवळ बांधलेली असतात. खेड्यात, हो, आपल्या खेड्यात अजूनही घरं आहेत, तिथे आपले आजी आजोबा आहेत, अजूनही शेती पिकते आहे. हो, आहे सगळं. आपणच कंटाळा करतो, आपण शहरी झालो ना आता, तर असं करू नका बरं. आई बाबांबरोबर सुट्टी, शाळेमध्ये जा, आधोळी जा, 8-15 दिवस मुक्काम करा. हो, रोज सकाळी शेतावर जायचं, फार मज्जा असते. मस्त प्रसन्न हवा, शुद्ध हवा. हो, झुळझुळणारे वारे, झुळझुळणारे झरे. वारे वा, काय मज्जा असते बाबा. मग जायचं शेतावर, कुठे मोठा आहे का शोध घ्यायचा. हो, नक्की सापडेल. तुम्हाला इच्छा असेल तिथे मार्ग असतो. मग असे मोठ शोधून काढा, तिथे अर्धा पाऊण तास बसा, तासभर फिरा. तिथे मोठ कशी चालते, कशी कार्य करते हे सगळं शोधा. या गोष्टी बघण्यामध्ये सुद्धा खूप मजा असते. वर्ग लक्ष्मी जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचा माणसाने मनसोक्त आनंद घ्यायचा असतो. सगळ्या गोष्टी माहीत करून घ्यायच्या असतात. म्हणजे माणूस न सधन हो, ज्ञानाने सधन. पैशांचे श्रीमंत नाही म्हणतो मी, मी ज्ञानाच्या श्रीमंतीविषयी बोलते. हो, ज्ञानाने सधन व्हायचंय. सगळ्या गोष्टी माहीत असणं, करून घेणं म्हणजे ज्ञानाची श्रीमंती. तर हल्ली काय, मोठ कमी दिसते. हो, दिसते कमी, पण दिसते. आणि आता काय, पंपाने शेतीला पाणी पुरवठा केला जातो. हिरवगार शेत, ते बैल, त्या गाई, कोंबड्या, गुरं, ढोरं, वा वा वा वा, सगळं बघण्यामध्ये खूप मजा येते. बांधावर लिंबाची, आंब्याची मोठी मोठी झाडं असतात. आमच्या शेतावर हद्द्याचं झाड होतं, आम्ही त्याला सुद्धा झोके बांधले होते. फुरून चटणी भाकरी घेऊन जावी, बांधावर बसून ती खावी. त्यात कांदे लावलेले असतील तर कोवळा कांदा उपटून काढावा, तो तोंडी लावा. वा वा वा, काय मज्जा येते हो शेतात जेवताना. आणि झाडावर वेगवेगळे पक्षी बोलतात. पोपट हो पोपट तर एवढे असतात, काय सांगू तुम्हाला. आणि जास्त काय माहिती मला, होले होले होले म्हणजे कबूतर तुमच्या भाषेमध्ये. शेतामध्ये कपाशी पेरली असेल तर कपाशीची झाडं बघावी, त्यांची बोंड बघावी, त्यातून डोकळणारी शुभ्र कपाशी कशी लोण्यासारखी मऊमऊ असते ती हातात घेऊन बघावी. बांधा बांधाने गवतावरून फिरावं. ज्वारी असेल तर तिचा पोघा उपटून काढावा. आतला पोघा इतका छान लागतो गोड साखरेसारखा, तो चावून खावा, मस्त असतो तो. तुरीची झाडं बघावी, त्यांना शेंगा लगडलेल्या असतात, त्या सोलून खाऊन बघायच्या, तुरीचे दाणे खाऊन बघायचे. भुईमुख पेरला असेल तर एखादं झाड, त्याला डक्स म्हणतात, ते झाड उपटून बघावं, खाली मस्त घुंगरासारखे शेंगा लागलेल्या असतात. मग ते शेंगांचे गुच्छ घ्यायचे, बांधावर यायचं, थोड्या काड्या पेटवायच्या, त्याच्यावर ते शेंगा टाकायच्या. वा वा वा वा वा, अजून सुद्धा मला मोह पडतो सगळ्या गोष्टींचा. काय सांगू तुम्हाला, त्या अशा ताज्या ताज्या भाजलेल्या ओल्या शेंगा काय अवीट लागतात. मग आणि हिवाळ्यात तुम्हाला माहिती हुरडा मिळतो. हो आता हल्ली आपण हॉटेलमध्ये हुरडा खातो. आम्ही नाही बाबा, आम्ही तर शेतावर हुरडा खाल्लेला. हो मस्त बोनपाट अंथरायची, जाळ पेटवायचा, त्याच्या ज्वारीच्या गव्हाच्या लोंब्या टाकायच्या, गरम गरम हातावर त्या चोळायच्या किंवा गोंडपाटावर चोळायच्या, हाताने फुंकर घालायची, मग त्याच्यात तीळ टाकायची. अरे वा, तुम्हाला हे काहीही माहीत नाही, हे मला माहीत आहे. मग त्या जाळ्यात भाजलेलं ते हुरड्याची कणस, तर अजून काय असतो हुरडा, अजून एक हरभरे. हो ओले हरभरे, ओले हरभरे जाळ्यात टाकायचे, मस्त फटाफट फुटतात ते, भाजले जातात. मग तसेच गरम गरम सोलायचे, मग हात काळे होतात, तोंड काळं होत, आणि एकमेकांना बजायला खूप खूप खूप मज्जा येते. मग या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या असतील तर शेतातच गेलं पाहिजे, हो की नाही. कृषी प्रधान असलेल्या आपल्या देशातल्या शेती, शेतकरी पिक कुठे उगवतात, कशी पिकतात, धान्य कसं काढतात. हल्ली मशीनने धान्य काढतात, गहू डायरेक्ट मशीन मध्ये जातो, डायरेक्ट पोटी भरतात. पूर्वी असं नव्हतं. ज्वारी बाजरी गहू खळ्यात जायचे, त्यावरून बैल गोल गोल फिरायचे, त्याला पात म्हण काय पायत म्हणायचे माहिती तुम्हाला. आम्ही अशा पायती मागून बैलांच्या मागून फिरायचो, मस्त मजा यायची आम्हाला. मग ती पैर उभं राहून वाऱ्याची वाट बघत टोपलीने उपणायचं, वाऱ्याने कसरा लांब उडायचा आणि गव्हाची ज्वारीची रास तयार व्हायची. आता यंत्रयुगात बरेच काही कष्ट कमी झालेत, पण संपलेत असं नाही. मग मला एक गाणं आठवलं म्हणू मोठेच, कुई कुई ही मोठ म्हणते हिरवाईच गाणं, कुई कुई ही मोठ म्हणते हिरवाईच गाणं, मोठे वरती बसून पाही सुगीच सपान, मोठे वरती बसून पाही सुगीच सपान, भलरी दादा भलर भलरी दादा भल, मोठ ओढती सरजा बिरजा ललकारी धुरकरी, मोठ ओढती सरजा बिरजा ललकारी धुरकरी, अरे चला रे चला रे ओढा की रे माझ्या राजानं, हा अशी आरवी ठोकायचा तो. माध्यान्नीला झाडा खाली सोडे तो भाकरी, भलरी दादा भलर भलरी दादा भल, मेरे नेते पाणी जाई सळसळती नागिण, घरधनी तो भरतो बारे वर तापतय ऊन, भलरी दादा भलर भलरी दादा भल, घाम गाळतो माती मध्ये धरती आसू सते, घरधन्याच्या घामातून ती मोती पिकवते, भलरी दादा भलर भलरी दादा भल. मग असं कैस गाणं तो धुरकरी म्हणजे मोठ्यावर बसलेला तो सालदार गाणं म्हणतो, आणि शेतकरी काम करता करता श्रम विसरण्याचा प्रयत्न करतो, गुणगुणतो, काम करतो. काम तर करणं भागच असतं त्याला, तर शेत कसं पिकेल मग सांगा बरं. आणि त्याने पिकलो तर आपल्याला कुठून धान्य मिळेल, म्हणून आपण शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण ठेवून आपण उपकृत राहिले पाहिजे. ओ आपला निफाड तालुका म्हणजे कॅलिफोर्निया. कॅलिफोर्निया माहितीये का तुम्हाला, जरा चक्कर मारा. अहो इतकी छान शेती, काय सांगू तुम्हाला. अहो ही शेती छान काय माहितीये का, अहो सगळं कुटुंब राबतं शेतात. अहो शेतातच मुक्काम करतात ते. सकाळी उठल्यापासून शेण आवरण्यापासून त्याची सकाळ सुरू होते. अंथरुणातले बेड टीने नाही, गाई गुर म्हशी कोंबड्या बकऱ्या कुत्रे सर्व एकत्र सुखाने नांदतात. कुत्रे राखण करतात, ओ निंदणी टुकणी कुरपणी पाणी भरणे फवारणी खत देणे अहो रात्र कामे चालतात, तेव्हा कुठे पीक दिसत. एवढं करून निसर्ग रुसलात तर बघताय ना तुम्ही काय चाललंय महाराष्ट्रात. आपल्याला नाही करणार दुःख, त्यासाठी शेतकरीच व्हावं लागतं. मग त्यांनी जगावं कसं मोठा प्रश्न असतो, तो आपण सोडवायला मदत केली पाहिजे. हो आपण अनेक प्रकारे मदत करू शकतो, ठरवलं तर आपल्याला आपल्या सुखातून वेळ काढता आला तर. मग काढणार ना वेळ, आज सकाळी सकाळी आणखी एक छान मला मोठ्याचं गाणं सुचलंय हो, तेवढं ऐकवायचं तुम्हाला मला. झुळू झुळू हे पाणी जाई मोठेतून शेताला, वाफ्यामधल्या मिरचीला ने जाई साळ भाताला. शेतकऱ्याने पेरलं हो तरे तरेच वाण, गाऊ मोठे वरच गाण, गाऊ मोठे वरच गाण. मागे मागे जाते मोठ विरीतल्या पाण्यात, भरून येते हळूहळू ही सांडे थाळण्यात. शेतामध्ये काम करती सारे थोर सान, गाऊ मोठे वरच गाण, गाऊ मोठे वरच गाण. कडे कडेने पहा लावली.

वरचं गाणं गाऊ मोठे वरचं गाणं घरधनींती बिगी बिगी डोई वरती बुट्टी मोठ सोडली दादा नानी हळू मारली शिट्टी शेत माझ आहे पाव शंभर नंबरी सोनं गाऊ मोठे वरचं गाणं गाऊ मोठे वरचं गाणं। तुम्हाला डोळ्यासमोर पाहिलं की मला काय काय सुचतं बघा। छान छान दोन गाणी मोठ्याची मी लिहिली, तुम्हाला मोठ्याची माहिती सांगितली, आता तुम्ही काय करायचंय मोठ बघायला जायचं आहे। जायचं माय बेटांनो।

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपल्या बरोबर परत आहे ज्यांना आपण खूप खूप सॅल्यूट केलं पाहिजे आणि खूप खूप शिकलं पाहिजे. दादा, मी तर म्हणतो तुम्ही ना लोकांना भेटायला वेळ देत जा, जे असे त्रासाने ग्रस्त असतील ना, की पॉझिटिव्ह कसं राहू. तर आज आपल्या बरोबर परत आहेत प्रवीण दादा पाटील, ज्यांना इतकं हेल्दी आयुष्य जगत असताना, पॉझिटिव्ह आयुष्य जगत असताना स्प्लिनचं ऑपरेशन झालं, ज्यांना 3 वर्ष स्टिरॉइड्स घ्यावे लागले, त्याच्यानंतर त्यांना अचानक पार्किन्सन्स झालं, त्याच्यानंतर आवाज फुटत नव्हता, तर एका डॉक्टरांनी सल्ला दिला की गाणे म्हणा. आयुष्यात कधी गाणं न म्हटलेला माणूस गाणं शिकण्यासाठी क्लास लावला, गाणे शिकले म्हणजे वयाच्या साधारण 60व्या वर्षी, त्याच्यानंतर गाणं म्हणायला लागले आणि गाण्याचं आता जबरदस्तच म्हणायला लागले. आणि त्याच्यानंतर परत कार्डियक सर्जरी झाली आणि त्याला फेस करून अजूनही पॉझिटिव्ह, आणि मीच का तर मी का नाही असा म्हणणारा माणूस प्रवीण दादा पाटील. राम राम दादा.
1: नमस्कार सर.
0: नेहमीप्रमाणे गाण्याने सुरुवात.
1: चांसी मेहबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था, हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. चांसी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था, हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था.
0: क्या बात है. हे गाणं कोणासाठी म्हणायचं?
1: संजीवनीसाठी.
0: अय रे.
1: कारण मला सहन करणं म्हणजे साधी गोष्ट नाही,
0: खरी गोष्ट आहे.
1: माझा विचार
0: एवढा जिद्दी माणूस, एवढा म्हणजे एक्स्ट्रीम
1: वेगळं रसायन असलेला.
0: हा,
1: कारण डायबिटीज आहे.
0: बापरे.
1: रोज गोड खातो.
0: काय बोलताय?
1: शुगर 130 च्या पुढे जात नाही.
0: डायबिटीज आहे आणि शुगर गोड खाऊन सुद्धा 130 च्या पुढे जात नाही.
1: गोळ्या चालत ना.
0: अच्छा.
1: पण थोडं एनर्जी पण नाही होते म्हणजे खेळणं.
0: दादा, तुमचं डेली रुटीन काय असतो?
1: आता खरं तर रुटीन बदललंय माझं, पण पहिले मी उठल्याबरोबर 5:30 माझी आंघोळून जायची. आंघोळ झाली की ग्राउंडवर जायचं, सायकलिंग करायला जायचं. 15-20 किलोमीटर सायकलिंग झाली की मग टेबल टेनिस खेळायला जायचं. टेबल टेनिस खेळायला मग स्विमिंगला जायचं.
0: बापरे.
1: स्विमिंग करून आलं.
0: हे कधीची गोष्ट?
1: हे आता बायपास व्हायच्या अगोदरपर्यंतची गोष्ट.
0: काय बोलताय? म्हणजे पार्किन्सन नंतर?
1: हा,
0: कमाल आहे.
1: आणि प्रिन्सच्या सर्जरी नंतर आता
0: बापरे
1: घरी यायचं. येईपर्यंत मग 12-1-2 वाजून जातात. 2 वाजता जेवण झालं का 3-4 वाजेपर्यंत मग 5-6 वाजेपर्यंत बाहेर पडायचं. त्यामुळे घरचे पण वैतागून जातात की हा माणूस घरात का थांबत नाही. मी म्हटलं आराम करायला बेडवर थांबलो तर बेडवरच पण राहील, मग परत उठणार नाही.
0: ओके.
1: अशा मध्ये मला पार्किन्सनच्या एक मॅडम भेटल्या. जसं आपण महायुद्धामध्ये फ्लोरेन्स नाइटिंगेल होती, सैनिकांची विचारपूस करायची रात्री दिवस घेऊन, लेडी युद्ध लॅब म्हणायचं ना तिला, तसे ते वर्णा कॉर्ड्रेस म्हणून एक जपानीज मॅडम आहेत नाशिकमध्ये, त्यांनी पार्किन्सन सोसायटी निर्माण केली. त्या पार्किन्सन सोसायटीला जॉईन झालो. लोक मला म्हणे तुम्ही जाऊ नका तिथे, लोकांचे पैसे पाहून तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल.
0: ओके.
1: कारण पार्किन्सनचे पेशंट उठू शकत नाही, बसू शकत नाही, चालू शकत नाही, त्यांना कोणीतरी सोबत लागतं. अरे म्हटलं ते मला पाहून इन्स्पायर होतील, म्हटलं ते फिरायला लागतील माझ्यासारखे. मी त्यांना पाहून डिप्रेशनमध्ये जाणार, ते मला पाहून इन्स्पायर होतील म्हटलं. मग त्यांनी पहिले या माणसाला सांगू कोणी हा जाणार म्हणजे जाणार. मग त्यांनी पण बरंच मला हे केलं, एक्सरसाइज योगा वगैरे करायला सांगितलं.
0: ओके.
1: आणि ते करोना काळात ऑनलाईन सेशन घ्यायचे, ते अटेंड केले. आणि त्यांना ते आता रेग्युलर घेतात क्लासेस, म्हणजे दर शनिवारी कुशीनगर सेशन असतं.
0: व्हेरी गुड.
1: नंतर गाणे म्हणण्यासाठी मग क्लब उघडला एक ठिकाणी पाटणाशीमध्ये, तो क्लब पार्टनर पाहतात, मी पाहतच नाही. मी सगळ्या क्लबवर जाऊन गाणे म्हणतो.
0: ओके.
1: म्हणजे सगळे मित्र झाले
0: त्याला.
1: ते असं आहे की तो जसं अथांग समुद्र आहे तसं हेल्थ इज वेल्थ म्हणतो, तसं फ्रेंड्स इज माय वेल्थ
0: आहे ना.
1: म्हणजे सगळे मित्र सोन्यासारखे मिळालेत मला.
0: का तुम्ही सोन्यासारखे आहात?
1: नाही, सोन्यासारखे मित्रांमध्ये डायमंड सारखे हिरे अजून मिळतात. परत जुने मित्र आहे सोने आहे, तर नवीन मित्र आहे डायमंड असे.
0: क्या बात आहे.
1: आणि नंतर मग लेह लडाखला जाऊन आल्यानंतर मग 8 दिवसांनी परत काश्मीर टूर करायची वेळ आली.
0: वेळ आली म्हणजे?
1: कारण 28 नॅशनल व्हेटरन्स टुर्नामेंट होत्या
0: टेबल टेनिसच्या.
1: टेबल टेनिसच्या काश्मीर पाहिलेलं नव्हतं.
0: ओके.
1: मिसेसला म्हटलं चल आता त्या निमित्तानं खेळतो,
0: हनीमून पण होऊन जाईल.
1: हा, सेकंड इनिंग चालू होईल. काश्मीर पाहिलं नव्हतं, पाहिलं काश्मीर तिथे कमांडोच्या बंदोबस्तामध्ये आमच्या गाड्या जायच्या.
2: अच्छा.
1: ते म्हणायचे तुम्ही बाहेर फिरू नका एकटं. ते म्हटलं काही नाही, आपण बिंदास फिरायचं म्हटलं. काश्मीरी मुसलमान ड्रायव्हर होता, त्याच्या घरी जेवण वगैरे त्याला दबा द्यायचो काही नाही. तिथे पण ब्रॉन्झ मेडल मिळालं.
0: काय बोलतं?
1: हो, टेबल टेनिसमध्ये
0: फर्स्ट
1: नॅशनल ब्रॉन्झ मेडल मिळालं. असे तर स्पोर्ट्समध्ये मी होतो, शूटिंगला मला मिळायचं नॅशनलला आमच्या डिपार्टमेंटच्या.
0: अरे वा,
1: शूटिंग अजूनही करतो मी.
0: मग ट्रेमर्स, शूटिंगच्या वेळेस ट्रेमर्स नाही होतात?
1: नाही नाही, उलट कॉन्सन्ट्रेशन वाढतं माझं.
0: काय बोलतं?
1: म्हणजे स्टिफनेस वाढतो. एकदा तर पळून गेलो होतो घरात आपोआप, असं झोप लागली मिसळी उठलो बॅलन्स गेला होता.
0: ऐक,
1: पण पडल्यामुळे लागतं असं नाही, काही नाही, थोडंफार खर्च लागतं. पण ते लोक म्हणतात की आता पडलं तर बेडवरच पडशील म्हणे डायरेक्ट. म्हटलं पडलं तर आता बेडवर पडणं इतकं तर काही पडणार नाही. खेळलो आहे पहिल्यापासून, लहानपणापासून पडत आलो आहे फुटबॉल खेळता खेळता. स्वतःच्या सवारीची सवय आहे, त्यामुळे पडणार तर किती पडणार. म्हटलं माणसाने एकच ठेवायचं, गिरके संभालते हे घोड्याचे गिरके संभालते. एक शेर येतो काही तरी तो सवार बनते अच्छे सवार, तसं हे म्हटलं. हे मग आमचे ते एक ज्ञानेश्वर वर्मा म्हणून ते गाण्याचे हे घेतात. ते पण मला बरं सांगतं की हे आदमी के साथ जो भी रहता है वो पॉझिटिव्ह येतात. त्या अमेरिकेला आमच्या मित्राचा मुलगा होता, त्याच्या लहान बाळासन ते भेटायला आलं मला. म्हणजे माझ्या वडिलांना पण पार्टी सण आहे, त्यांना तुमच्यावर ठेवत का नाही? तुम्ही ते शाळेला होते, ते नाशिकला शिफ्ट झाले इंदिरास पाटील म्हणून, आमचे फॉरेस्ट ऑफिसर होते. तर मिसेस म्हणे त्यांच्या शहरात असं मास्क फेस होऊन जातो, पार्टीमध्ये एक्सप्रेशन असतात. तर तो मुलगा म्हणे माझ्या वडिलांना पण तुम्ही त्यांच्यावर राहा किंवा त्यांना तुमच्यावर ठेवत जा, त्यांना काही त्रास होणार नाही. म्हटलं बरोबर, मी माझ्याबरोबरच होतो म्हटलं याच्या पुढे. तेव्हापासून आम्ही बरोबर आहे. आमच्या नाशिकमध्ये 78 ते 80 रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर आहेत.
0: अच्छा.
1: सगळे दर महिन्याला एकत्र येतात, दोन मिळून पार्टी देतात. सगळ्या पार्टीमध्ये व्हेज नॉनव्हेज वगैरे सगळं असतं. त्यांनी पण सगळ्यांचे विचारांचे देवाणघेवाण होते. आणि आता आमचे काकाचे म्हणून एक मोठे चीफ कॉन्स्ट्रक्टर फॉरेस्ट, ते आताच वारले मागच्या वेळेस. म्हणजे एक ठाणेदार साहेब होते, ते पण वारले.
0: वाचन कमी झालं,
1: वाचन कमी झालं माझं.
0: आणि आता मेडिसिन्स वगैरे किती चालू आहेत?
1: मेडिसिन माझे दर 4 तासांनी मला सिंडोपा घ्यावं लागते.
0: त्या व्यतिरिक्त
1: हार्टचे गोळ्या चालू आहेत.
0: मग दादा मला एक सांगा, बरेच आजारी लोक एका सर्टन काळानंतर गोळ्यांना त्यांना राग यायला लागतो, काय एवढ्या गोळ्या घ्यायच्या, हे त्यांना तुम्ही काय सांगा?
1: मी तर काय नाही, गोळ्या तर लोक म्हणतात ते गोळ्या खाणं म्हणजे लक्षण चांगलं नाही, तब्येत बरी राहत नाही. म्हटलं गोळ्या काय, जेवण खातो तसंच गोळ्या खायच्या. म्हटलं काय फरक आहे? लोक म्हणतात दही खाऊ नये, माशांवर नॉनवर मी खातो. आणि नंतर लोक म्हणतात की तुम्ही थमसप पिऊ नका, पिऊ नका. काय फरक पडणार? या शरीरामध्ये जे काय व्हायचं ते सगळं झालेलं आहे. विषाणुविष हे म्हणतात तसा प्रकार आहे.
0: अरे बाबा,
1: याच्यापेक्षा अजून वाईट काय करू शकणार आहे?
0: देवावर राग नाहीयेत?
1: नाही,
0: देव मानता?
1: चला, देव मानतो.
0: पूजा करतात?
1: फार धार्मिक होतो मी पूर्वी.
0: पूर्वी म्हणजे कधी? जॉबवर असताना?
1: लहानपणापासून.
0: लहानपणापासून
1: गणपती दरवर्षी बसवतो, सगळे सणवार करतो.
0: मग देवाला विचारत नाही की मीच का?
1: घरामध्ये माझ्यासारखं कोणाला बनवू नको एवढंच सांगतो.
0: ऐक, क्या बात,
1: सगळे प्रवीण नाही होऊ शकत.
0: क्या बात आहे दादा, शाबाशी शाबाशी.
1: आणि आता तर सध्या मी असं सुरू केलं की माझा वाढदिवस पण मी आमच्या वाढवून येईल तर नाही, माझ्या आई वडील सहकार्याबर देवाने काही तेवढं संधी दिली नाही. वडील म्हणजे नोकऱ्या लागल्यानंतर 87 वारले, आई 95 वारली. तर वात्सल्य वृद्धाश्रम येथे जाऊन ती सेवा करतो, त्यांना आनंद होतो. त्यांच्यावर केक कापतो. आता 7 तारखेला माझा वाढदिवस तिथं साजरा केला. मी कोणी नव्हतो माझ्यासोबत, मी एकटाच होतो. मिसेस घरी पाहून म्हणून मिसेस घरी थांबली, मुलं तिकडे आहेत. एक मित्र आले त्या कापडे साहेब, ते त्यांचं काम सोडून लगेच आले पटकन. मग आम्ही 2-3 भजनं म्हटले, ते गाणे म्हटले. आणि त्यांना म्हटलं ही माझी फॅमिली आहे. मग ते 9 वर्षाच्या आजींचा आशीर्वाद मिळाला मला त्याच्यामध्ये. म्हणजे बाकीचे होतेच आहे आणि बहिणी, त्यांनी पण आशीर्वाद.
0: असं वाटत नाही का मुलाबरोबर आपण कॅनडाला जाऊ?
1: वाटतं मुला नाती तिकडे, त्यामुळे आठवण येत राहते. म्हणून पण मुलं तिकडे ते सुखी आहेत, आपण इकडे सुखी राहायचो.
0: क्या बात आहे, एवढी मॅच्युरिटी कसं काय हो?
1: हे सगळं जे आपण अनुभवतो त्याच्यात मिळते खरं. आपल्यापेक्षा लोक वाईट परिस्थिती.
0: तुम्ही बोलते इतकं सोपं आयुष्य आहे.
1: मी एकच असेल की पैसा नसेल तर गरिबाकडे पाहायचं. आपल्याकडे सायकल आहे, त्याच्याकडे सायकल सुद्धा नाही. आपल्याकडे घर, त्याच्याकडे घर सुद्धा नाही. आणि मी वरच्याकडे पाहिलं असतं की याच्याकडे कार आहेत, आपल्याकडे मर्सिडीज का नाही? त्याकडे मर्सिडीज, त्याच्याकडे हेलिकॉप्टर का नाही? असा विचार कधीच केला नाही.
0: दुःखी हो,
1: दुःखी होतो माणूस. आणि मित्रासोबत असला ती एनर्जी मला असतेच ना. आता मिसेस नेपाळला गेलेली आहे, मैत्रीण मैत्रीला म्हटलं जा तू माझी काळजी करू नको. ती विचार करत होती की 17 मार्चला आमची अॅनिव्हर्सरी 40 वर्ष पूर्ण होत आहेत, पण ती तिकडे मी इकडे. तिला म्हणजे तू शाळेच्या मैत्रिणीबरोबर गेली होती, पहिल्यांदाच गेली नेपाळ पाहिलं, तिला म्हणजे तिला म्हणजे तू बिलकुल फिकर करू नको माझी, मी तर एकदम आरामात राहील आणि आरामात राहते. डॉक्टर संजय पाटील सारखे आमचे मित्र आहेत.
0: दादा एक प्रश्न विचारू, एकटा असताना त्रास नाही होत?
1: मी एकटा कधीच नसतो ना, घरी सुद्धा मी एकटा नसतो.
0: नाही तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात हे आहात, पण आपण माणूसच आहे ना, ते कस काय राव हे?
1: नाही कसं असतं,
0: मला ना चमत्कारच वाटतोय, म्हणजे असे तुमच्यासारखे लोक एक्सेप्शनच आहेत.
1: नाही अमेरिकेत मित्र आहेत तर ते फोनवर असतात, कधी बोलतो मी त्यांच्याशी. आता परत ते नवीन मित्र तयार झाला की तो कायमचा मित्र होतो माझा. आता कधी गाडी नेऊ देत नाही, सायकल माझी बंद केली, बुलेट बंद केली, कार चालवणारा ड्रायव्हर ठेवला, तो ड्रायव्हर पण मला सोडत आहे, तो पण सतत बरोबर असतो, साहेब गोळ्या घ्या, हे घ्या, ते घ्या, वेळ तरी आठवण राहत नाही गोळ्या घ्यायची, पण तो आठवण करत राहतो. आणि एकटा असलं की मग कुठे गेम खेळत बैस, मी काही ना काही चालू असतं.
0: स्वतःला कुठे ना कुठे गुंतवत राहिलं पाहिजे.
1: हा माणसाने स्वतःला एकटं सोडायचं नाही कधी,
0: एकटं सोडलं तर त्रास होतो ना.
1: कुणी म्हणतात मेडिटेशन करा, तुम्ही मेडिटेशन केलं तुम्हाला चांगलं होईल. म्हटलं मेडिटेशन म्हणजे काय, म्हणजे मन एका ठिकाणी एकाग्र करणं. आता मी एकटा असेल तर घरी एक दाटचा बोर्ड आहे त्याच्यावर नेमबाजी करत बसतो, नाही तर मग ते VR आहे माझ्याकडे, VR मध्ये मग दुसऱ्या देशातल्या लोकांशी टेबल टेनिस खेळत बसतो ऑनलाईन, ते पण लपवत होते, 1 वर्षभरानंतर सापडते. मी सर म्हणत जाते तू आता चालेल तिकडे, मला ते देऊन जा म्हणजे तिथे सोबत जाईल म्हटलं.
0: तुम्ही प्रिकॉशन काहीच घेत नाही का दादा?
1: प्रिकॉशन फक्त आपला तोल जाऊ द्यायचा नाही मनाचा, की हा सुखी आहे मी दुःखी का,
0: ऐक
1: तो दुःखी काय विचार करतो मी, त्याला सुखी कसं करतो तर आपण सुखी राहू शकतो,
0: ऐक
1: त्याच्यामुळे मला ते एनर्जी मिळते, बाकी काही नाही.
0: रिव्हर्स थिंकिंग.
1: हा तो सुखी मी दुःखी का असं करण्यापेक्षा तो दुःखी आपण त्याला सुखी का नाही करू शकत.
0: क्या बात, एवढं सोपं आहे का दादा?
1: एकदम सोपं आहे.
0: कसं? आम्हाला तर ऐकायलाच अवघड वाटतं.
1: जीवन जिने का नाम, जिंदगी ऐसी जिओ की लोक तुम्हारे साथ हंसते खेलते आते रहे. अगर आप रोएंगे तो लोग रोएंगे, आप हंसते रहेंगे तो लोग हंसेंगे. जब आपको रोना आए तो बारिश में रो, किसी को आपले आपके आंसू दिखना नहीं चाहिए. अशी होती थोडी, तर आपण हसत दिस राहिल पाहिजे लोक.
0: कधी पण आम्ही हे ऐकणं आमच्यासाठी खूप रोमॅन्टिक आहे, पण ते तुम्ही तसं जगताय, ती काहीतरी चावी सांगा ना.
1: एकच ठेवायचं की आपल्यामुळे कोणी दुःखी व्हायला नको.
0: बस
1: बस
0: खरंय.
1: आपण वाटत की हा आपण असं बोललेलं वाईट वाटेल का बा,
0: तो आपल्याला वाईट बोलत असेल तर
1: त्याला आनंद मिळत असेल तर आपल्याला त्याचा आनंद मानायचा.
0: अय्या
1: आता मला बरेच लोक नाव ठेवतात, हसतात.
0: वा वा वा वा.
1: मी म्हणते काय तुम्ही असं वागतात, लोक काय म्हणतात तुम्हाला. अगं म्हणतात आनंद मिळतो ना माझ्यामुळे.
0: अरे बाप रे बाप रे बाप रे, काय फिलॉसॉफी आहे डाग.
1: आणि त्याच्यामुळे मी सुखी राहतो.
0: नाही पण आता आहे बघा, आम्हाला कोणी शिवी दिली, शिवी दिली याचा अर्थ उलट सुलट बोललं, आमच्या पाठीमागे बोललं, आम्हाला ते समजलं तर आम्हाला त्रास होतो त्याचा, मग ते कसं करायचं?
1: मला बरे जण वाईट म्हणायचे. मी म्हटलं ते माझे जवळचे मित्र म्हणजे पाण्यात पाहिजे बा असं. हा माणूस असं कसं आहे बा, काही करत नाही, काही काम करत नाही, काही असाच आहे बा असं. मी म्हटलं तो नंतर आता तोच माझी तारीफ करतो त्याच्या लोकांशी करणं, यांच्यासारखं वागलं पाहिजे म्हणे. आता आमचे एक मित्र पवारसाहेब, त्यांना खूप रागायचा, ते म्हणजे या माणसाला कधी रागत येत नाही. म्हटलं मला राग येतो ना, राग येत नाही असं नाही, पण तो राग व्यक्त करत नाही. मी
0: तो राग येतो म्हणजे काय होतं?
1: संताप होतो की बा असं याला सांगून सुद्धा ऐकत नाही आपल्या असं असं वाटतं कधी कधी.
0: मग त्यावेळेस काय करता?
1: त्यावेळेस मग हा विचार करतो की ठीक आहे, आज आपण रागवलोय त्यांच्या दृष्टीने ते बरोबर असतील.
0: पण असं म्हणतात की राग आला तर तो व्यक्त करायला पाहिजे, तुम्ही व्यक्त करत नाही, मग त्याचा त्रास नाही होत?
1: नाही त्रास नाही होत. कधी कधी असं वाटतं की आता कधी एखादी पिक्चर पाहता पाहता रडू येतं,
0: ते तर जिवंतपणाचं लक्षण आहे.
1: हां रडू येतं खूप काही वेळेस कधी. आता परत ते गाणं म्हणतो माझं रडू आलं.
0: कोणतं?
1: और इस दिल में क्या रखा,
0: ऐकवा ना
1: ते गाणं. म्हणजे शेवटी सोडून द्यावं लागलं गाणं.
0: हो
1: और इस दिल में क्या रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है, चीर के देखे दिल मेरा तो, चीर के देखे दिल मेरा तो, तेरा ही नाम लिखा रखा है, तेरा ही नाम लिखा रखा है.
0: दादा मागे उडून पाहताना कोणत्या गाण्याशी रिलेट होतं आयुष्य?
1: मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में उड़ाता चला गया. हे
0: किती सुंदर,
1: माझं आवडतं गाणं.
0: किती सोपं आहे ना, हर फिक्र को धुए में उड़ाता चला गया.
1: देवस
0: आज साठवायचंच नाही, काही
1: काही साठवायचं नाही. आणि एक दुसरं महत्वाचं म्हणजे हम हे राही प्यार के हमसे कुछ न बोलिए, जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए, हम उसी के हो लिए, जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए. धूप थी नसीब में, धूप में लिया है दम, चांदनी मिली तो हम चांदनी में सो लिए.
0: क्या बात है, क्या बात है.
1: थैंक यू
0: दादा. जाता जाता लोकांना काय सांगाल तुम्ही, शेवटचा प्रश्न माझा.

0: क्या बात है मंडळी. प्रवीण दादांशी आमची ओळख करून देण्यात सगळ्यात मोठा हात आमचे खास मित्र डॉक्टर संजय पाटील. डॉक्टर, आज मी तुम्हाला काहीच विचारणार नाही, मला एकच सांगा, तुमचा दादांशी आलेला संबंध आणि त्यांच्याबरोबर तुम्ही घालवलेला वेळ काय सांगा.
1: माझा म्हणजे ते जरी DFO असलेत आणि मी जरी डॉक्टर असलो तरी तो माझा मोठा भाऊ म्हणून मी ट्रीट करतो त्यांना आणि ते मला लहान भाऊ मानतात. जैन शैक्षणिक ट्रस्टच्या माध्यमातून ते जैनचे सभासद आहेत. माझे वडील जैनचे सभासद फाउंडर सभासद होते, मी आता सभासद आहे. मी इलेक्शनला लढवण्यापासून तर गेल्या 10-15 वर्षापासून निकटचा संबंध आला. तिथून तर कर्मयोगी नगरपर्यंतही माझं वास्तव्य आहे. मलाही गाण्याची आवड आहे, त्यांच्याबरोबर राहण्यामध्ये इतका आनंद वाटतो आणि कधी कधी हसू येतं, कधी कधी मजाक येते. म्हणजे त्यांच्याबरोबरचा वेळ जो जातो ना तो कुठं जातो पता लागत नाही आणि त्यांना सांभाळण्यामध्ये आम्हाला उलट आनंद वाटतो की बाबा बस कर बस कर. वहिनी तिकडं वाट बघत राहतात अक्षरशः, पण हे महाराज काही हटत नाहीत असं त्यांचं एकदम नेचर आहे. म्हणजे गाण्यांचं आटोपलं तरी टेबल टेनिस खेळायचं आटतास. मला वाटलं गाणे संपले ना की मी घरी सोडून देतो तर ते म्हणतात तिकडे नको गाडी वळू, तिकडे ते शिवाजी मार्गदर्शन करायला. म्हटलं का बरं, आता 9:15 नाही म्हणजे मला टेबल टेनिस खेळायचं, ती मला फक्त सोडून दे, मी माझं बघेल. म्हणजे तिथं 9:15 सोडवायचं, ते 9:30-9:45 बंद होतं, यांच्याकरता ते 10:10 खेळतील आणि वहिनी फोन करून करून दमतील, हे रात्री 10:30-11 घरी जातील. असा यांचा साधारण कार्यक्रम आहे. पण अत्यंत निस्पृह व्यक्तिमत्व, कोणालाही अत्यंत म्हणजे हेल्पिंग नेचर ज्याला म्हणता येईल. आणि स्वतःला एवढं दुःख असूनही कधी दुःख दाखवलं नाही. आम्ही सगळ्या गोष्टी करतो, पार्टी करतो, एकत्र राहतो, टूर करतो, रिसॉर्टमध्ये राहतो, सहली म्हणतो, पण त्यांनी त्यांचं दुःख आम्हाला आज कधीच सांगितलं. एकदम आनंदी राहणं आणि त्यांच्याकडनंही आम्हाला खूप काही शिकायला मिळतं.
0: दादा थँक्यू व्हेरी मच.
2: नमस्कार. मला बोलणे संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी.
0: नाही, उलट आम्ही काहीतरी चांगलं काम केलं त्यामुळे तुमची भेट झाली आणि तुमचं ऐकून खूप लोकांच्या आयुष्यात फरक पडू शकणार आहे. दादा,
2: माणसाने एकच ठरायचं की आपण जन्म दिला आहे माणसाचा, माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, एवढंच माझं.
0: किती सिम्पल. मंडळी मी काहीच बोलत नाही, दादा एक शेवटचं गाणं होऊन जाऊ द्या.
2: आता एक गाणं म्हणजे किसी की मुस्कुराहटो पे हो निसार, किसी के वास्ते हो दिल में प्यार, जीना इसी का नाम है. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 244 दशक 19 समास 8 उपाधी लक्षण निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। सृष्टीमध्ये खूप लोक आहेत, परिभ्रमण केल्यावर त्यांचं कौतुक कळतं, नाना प्रकारचे विचार आढळतात। प्रपंचामध्ये किती लोक आहेत, त्यांची वृत्ती अखंड उदासीन आहे। सुखदुःख आलं तरी त्यांचं समाधान कमी होत नाही। स्वाभाविक आहे, ते नेमकं बोलतात, सहज नेमकं चालतात। त्यांची बोलण्याची अपूर्व स्थिती सगळ्यांना मान्य होते। सहजपणे चालाचं ज्ञान येतं, स्वाभाविकपणे रागज्ञान उमटतं। न्याय नीती लक्षण सहज समजत जातं। एखादा बंडखोर आढळतो, बाकी सगळे अखंड राजी असतात। त्यांची प्राणीमात्रांची आवड ताजी असते। चुकून एखाद्या ठिकाणी भरपूर आढळलं, भारी माणूसदृष्टीस पडतो। अकस्मात महंताचं लक्षण आहे असं वाटतं। असे लोक दिसल्यावर लोक चमत्काराने गुण ग्रहण करतात आणि त्यांचं बोलणं आणि क्रिया प्रत्यय देणारं नेमकं असतं। सगळ्या अवगुणातील मोठा अवगुण म्हणजे आपले अवगुण हे गुण वाटतात। हे मोठं पाप असून त्याला करंटेपणा चुकत नाही। तेजस्वीपणाने किंवा तर्जुणीने नेहमी काम होतं, ते भिडस्तपणाने किंवा जपून काळजीपूर्वक केल्याने होत नाही। तिथे पीळपेच आढळत नाहीत। एकाला अभ्यास करता येत नाही, एकाचा स्वभाव पसंतीस येत नाही। भगवंताचा महिमा काय आहे, कसा आहे तो कळत नाही। मोठे राजकारण चुकतात, राजकारणी वेढतात, नाना चुकीची चौकडे फजिती होते। म्हणून चुकू नये, त्याच्यासाठी उदंड उपाय करावे। उपाय चुकल्यास अपाय होतो। काय चुकलं ते कळत नाही, मनुष्याचं मन वळत नाही। दोन्हीकडे खवळलेला अभिमान कमी होत नाही, त्याच्यामुळे सगळे फडच नाचतात। लोकांची मने भंग पावतात, युक्ती कुठे चुकतंय काही समजत नाही। व्याप नसताना खटाटोप केला तो सगळा घसरत गेला। जो दृष्टी बाळगून त्याचा अकलेचा बंद घातलेला नाही। एखादा माणूस वेगळाच असतो, त्याची कृती बावळटपणाची असते, त्यामुळे नाना विकल्पांचे जाळे निर्माण होते, ते आपल्याला उकलत नाही आणि दुसऱ्यालाही काही कळत नाही। विकल्पामुळे ठाईठाई कल्पना निर्माण होतात, त्या गुप्त कल्पना कोणाला कळतात, कोण त्यावर ताबा मिळवावा, त्याच्यावरती बळकट बुद्धीने ज्याने त्याने उपाययोजना केली पाहिजे। ज्याला उपाधी आवरता येत नाही त्याने उपाधी वाढवू नये। सावध चित्त करून मनाने समाधानी असावं। धावाधाव करून उपाधी ग्रहण करतो त्यामुळे आपणही कष्टी होतो आणि लोकांनाही कष्टी करतो। म्हणून अशा गोष्टी करू नये। लोक कष्टी झाले तर आपल्यालाही जास्त त्रास होईल, म्हणून व्यर्थ गलबला कशासाठी करायचा। उपाधीचं काम असं आहे, काही बरं काही त्रासदायक, सगळं समजून वर्तन केलं म्हणजे बरं। लोकांपाशी भावार्थ कसा असेल तो आपण जागवावा लागतो। शेवटी फजिती होईल असं करूच नाही। अंतरात्म्यासाठी सगळं लागतं, निर्गुणाकडे जाण्यासाठी काही लागत नाही। चंचलामध्ये नाना प्रकारचे धोके संभवतात, ते शुद्ध विश्रांतीचं स्थळ निर्मळ निश्चळ असून तिथे विकार निर्विकार होतात, सर्व उद्रेक तुटून जातात, मनाला विश्रांती वाटते। असे दुर्लभ परब्रह्म ही स्थिती विवेकाने सांभाळावी। आपल्याला उपाधी मुळीच नाही, ऋणानुबंधामुळे सगळं मिळालं, आता आला गेल्याची तमा नाही असं झालं पाहिजे। जो उपाधीला कंटाळला तो निवांत होऊन बसला। आटपत नसलेला गलबला कशासाठी करायचा। काही गलबला नाही, काही शांतता, काही गलबला, असा काळ कंठित जावा, त्यामुळे आपल्याला विश्रांतीसाठी वेळ मिळेल। उपाधी काही राहत नाही, समाधाना इतकं दुसरं काहीही नाही। नरदेह काही क्षणक्षणी प्राप्त होत नाही। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उपाधी लक्षण निरूपण नाम समास 8 समाप्त। जय जय रघुवीर समर्था।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे. भगवद्गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे. गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे. वेद हे देवाच्या निश्वासातून निघाले, तर गीता ही त्याच्या मुखातून निघाली. गीतेचा विषय कोणता? गीतेचा विषय म्हणजे मोहाचा नाश करण्याचं तत्वदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या विवेचन. गीतेची सुरुवात म्हणजे अर्जुनाला मोह झाला, याचा अर्थ असा की त्याला कर्तेपणाच्या अभिमानानं असमाधान उत्पन्न झालं आणि त्यामुळं काय करावं आणि काय न करावं याची शंका त्याला उत्पन्न झाली. गीतेचा शेवट म्हणजे अर्जुनाचा मोह नाश पावला, याचा अर्थ असा की कर्ता परमात्मा आहे हे निश्चित झाल्यामुळं जीवाच्या कर्माचं सुखदुःख संपलं. खरोखर गीतेचं रहस्य सांगावं ज्ञानेश्वर महाराजांनीच. भारतीय युद्धामध्ये परमात्मा पितांबर नेसून अर्जुनाच्या रथावर बसून रणांगणावर अर्जुनाला गीता सांगते झाले. पुढं हजारो वर्षांनी भगवंत कपडे बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरी ही भगवंताची वाणी आहे, त्यात सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करावं. मी मागं आहे, तू पुढं चल, हेच भगवंतानी आपणा सर्वांना सांगितलेलं आहे. एखादी उपवर झालेली मुलगी जर आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली तर तो समारंभ पाहून तिच्या मनामध्ये स्वतःच्या लग्नाचे आणि त्यातल्या सोहळ्याचे विचार येतात. त्याचप्रमाणे आपण पोथी ऐकत असताना त्यामध्ये वर्णन केलेल्या अवस्था आपल्याला कशा येतील याचा विचार करावा. आत्मनिवेदन म्हणजे मी कोण आहे हे कळणं. प्रारब्धाच्या गतीनं देहाला जी सुखदुःख भोगावी लागतात त्यामध्ये आपण असल्यासारखं दिसावं पण खरं मात्र नसावं. आशिलाचा खटला स्वतःचाच आहे असं समजून वकील कोर्टामध्ये भांडतो, पण खटल्याचा निकाल कसाही लागला तरी त्याचं सुखदुःख तो मानत नाही. वरून मात्र आशिलाच्या जवळ दुःख दाखवतो. अगदी असाच व्यवहार मी करतो. व्यवहार सत्य मानणाऱ्या लोकांमध्ये वावरायचं असेल तर बाहेरून त्यांच्यासारखं वागणं गरजेचं आहे आणि असं वागत असताना आपलं भगवंताचं अनुसंधान चुकून न दिलं की व्यवहार हा खेळ बनतो, कधी हार तर कधी जीत. खेळात आपण हारलो काय आणि जिंकलो काय, खऱ्या जीवनाच्या दृष्टीनं सारखंच आहे. तरी खेळ खेळताना मात्र तो जिंकण्याचा चांगला प्रयत्न करावा. भगवंताचं नाम घेतलं की ही युक्ती आपोआप साधते. म्हणून रात्रंदिवस माझ्या माणसांना मी सांगतो की वाटेल ते झालं तरी भगवंताचं नाम सोडू नका. भगवंताच्या इच्छेनं सर्व घडतं आहे ही भावना ठेवून आपलं कर्तव्य करणं हेच गीतेचं सार आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी.
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन. घडणाऱ्या मुलांसाठी भाग 33. प्रार्थना. जीवन शुद्ध करणारी गंगा. मना सर्वता सत्य सांडू नको रे,

बोलतो सगळेच खोट्याने वागतात, मग मी एकटा खरेपणाने वागून काय होणार आहे? या विचित्र तर्काने प्रत्येकजण वागतो आहे. शेवटी मन जर सुंदर तरच जग सुंदर. अशी सुंदर मनांची माणसं एकत्र यावीत यासाठी मनाच्या श्लोकांसारखी सुंदर प्रार्थना या जगात नाही. तसंच विनोबांची गीताई ही सुद्धा सोपी आणि सुंदर आहे. कित्येकदा अर्थ खूप सोपा असूनही तोही अवघड वाटेल असं तुमचं वय आहे, पण तरीही आचारशील व्यक्तीचे शब्द आपली रचना म्हणजे जीभ शुद्ध ठेवतात. जो नेहमीच प्रार्थनेच्या गंगेत आपली जीभ धावू घालतो तो कधी अपशब्द उच्चारूच शकणार नाही. त्याच्या तोंडून इतरांची निंदा कुविचार व्यक्त होऊ शकणार नाही. अलीकडे संध्याकाळ झाली की तुम्ही केवळ रंजन करणाऱ्या प्रसारमाध्यमांपुढे बसून राहता, त्याचवेळी आईबरोबर घरातील देवऱ्यासमोर शुभम करते कल्याणम ही प्रार्थना तुम्ही म्हटली तर मनाला जो निर्मळ आनंद होईल तो शब्दात सांगता येणार नाही. सर्वांचं शुभ हो हा विचार मनातून वातावरणात आपल्या माध्यमातून दरवळणं आपल्यालाही खूप शांतीदायक होतं हे तुम्हाला संध्याकाळी दिवा लागताना शुभंकरती म्हटल्याशिवाय कळणार नाही. बालमित्रांनो, गणपतीच्या आगमनानंतर आपण ज्या आरत्या म्हणतो ना त्याही प्रार्थनाच आहेत, पण अगदी अगदी खरं सांगा बरं का, विद्येचा परमेश्वर श्री गणराजापुढे आरती म्हणताना किती जण अर्थ समजून घेऊन आणि प्रार्थना म्हणतात? पुष्कळदा आरती म्हणताना केवळ स्वरांची चढाओढ दिसते, केवळ मोठमोठ्याने टाळ्या आणि गणपती बाप्पाच्या मोठमोठ्याने केलेल्या गजर या सगळ्यात सुखकर्ता दुःखकर्ता असणाऱ्या गणपती बाप्पाकडे आरतीतून म्हटलेली पण अर्थ न समजून म्हटल्यामुळे न कळलेली प्रार्थना पोहोचू शकेल का? ज्ञान ही सर्वश्रेष्ठ श्रीमंती आपल्याला लाभावी ही आपली प्रार्थना काही क्षण गंभीर होऊनच करायला हवी, नाही का बालमित्रांनो? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे यासारखी साने गुरुजींची कविता ही त्यातल्या त्यात अपार निर्मलतेमुळे प्रार्थनाच झाली आहे. एकमेकांवर निरपेक्ष उत्कट प्रेम करणं हाच खरा धर्म आहे. या उलट फक्त धर्मावर प्रेम करून आपण एकमेकांचा तिरस्कार करतो. अशा काळात खरा धर्म कोणता हे सांगणारी प्रार्थना आपली वाचून झालेली असली पाहिजे. मित्रांनो, प्रार्थना जीवन शुद्ध करणारी गंगा या लेखाचा पुढील भाग पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रक्षेपण रात्री 11 वाजता. जीवन मूल्यांचं अक्षयपात्र या मालिकेत सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण नवडे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. बालक व माझ्या पालक मित्रांनो, भेटूया याच कार्यक्रमात

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींना. आपण एकमेकांशी संवाद साधतो, एकमेकांशी जोडलेलं नातं शब्दांच्या माध्यमातून जपतो, वाढवतो. शब्दातून व्यक्त होणारं मन मग मनाशी मिळतं जुळतं आणि त्या नात्याचे नाना पदर उलगडतात तेही शब्दांमधूनच. नाना रूपात ते साकारतात आणि ही किमया करणाऱ्या शब्दांशी असंच आपलं नातं जडतं. एखादा विशिष्ट शब्द कानी पडला की त्याच्या नाना छटा आणि त्याच्याशी निगडीत नाना प्रसंग आठवणी अलगद मनी जागतात. त्या शब्दाच्या अगदी अर्थापासून संकल्पनेच्या अनर्थापर्यंत या घराची चौकट मोडून एकदा बाहेर पाऊल टाकून बघ, दाजी तार स्वरात त्यांच्या मुलाला ओरडले. दाजींच्या मुलाने त्यानंतर काय पाहिलं माहीत नाही, चौकटी बाहेर त्यानं पाऊल टाकलं की नाही हेही माहीत नाही. हो पण मित्र मैत्रिणींनो, माझं पाऊल नाही पण मन मात्र चौकट या शब्दाच्या फ्रेममध्येच घुटमळत होतं. साधा रोज वापरातला शब्द, दार खिडक्यांपासून आपल्या जीवनात या ना त्या कारणाने कानावर पडणारा आणि तो कानावर पडताच संदर्भाच्या सुतातून नाना अर्थांच्या लिपताळ्यात लिपताळलेला असा हा शब्द. चौकट म्हणजे दृश्य स्वरूपात काटकोनातील चार कोन जोडणारी बंदिस्त आकृती ढोबळपणे सहज डोळ्यासमोर येते, खरं ना? हो पण या बंदिस्त चौकटीतल्या कोणाकोणाचा सांधा आपल्या जगण्याशी व्यक्तिगत, कौटुंबिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि अगदी राष्ट्रीय सुद्धा असा सर्वांगाशी जुळलेला असतो. हो पण लक्षात कोण घेतो? बघा हं, म्हणजे प्रत्येक माणसाची स्वभावानुसार वागण्या जगण्याची निश्चित पद्धत असते. त्याची अशी काही सवय, आवड, नियड यांची पद्धत ठरलेली असते, खरं ना? आणि मग त्या चौकटीतच तो जगतो आणि ती चौकट हीच त्याची ओळख बनते. मित्रमैत्रिणींनो, हीच गोष्ट व्यक्तिगतच नाही, कुटुंबापुरती नाही तर विशिष्ट समाज, देश, संस्कृती अशी सर्वसमावेशक आहे बरं का. मर्यादेत बांधून ठेवताना नियमांचं कुंपण घालणारी ही चौकट, मग देश असो की व्यक्ती असो, ही चौकट कुटुंब काय किंवा समाज काय, देश काय, सुसंघटित राहावं, स्वस्थ राहावं, मजबूत व्हावं यासाठी असते, म्हणजेच आपल्या भल्यासाठी असते यात शंकाच नाही मित्रमैत्रिणींनो. हो पण ती सुखकारक केव्हा होते? तर ही चौकट पोलादी आहे की लवचिक या निकषावर खरी उतरते तेव्हा, आणि तेही ज्याचं त्यांनीच ठरवायला हवं, नाही का? पण लक्षात कोण घेतं? चौकटीच्या फ्रेमचे नियम परिस्थितीनुसार वाकणारे नसतील तर मग ती चौकट लाभदायक न होता त्रासदायकच ठरते, खरं ना? व्यक्तीसाठी काय किंवा इतरांसाठी काय, घातक आणि बाधकच होते ती चौकट. आता नाना लोखंडे हे असंच एक पोलादी चौकटीतलं व्यक्तिमत्व. अहो किती, तर घड्याळालाही लाजवणारं असं हे व्यक्तिमत्व वक्तशीरपणाच्या बाबतीत. उठणं, झोपणं, फिरणं, जेवणं, आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ठरल्या वेळीच झाली पाहिजे आणि नाना ती करतातही बरं का.
कुणाला दिलेल्या भेटीच्या वेळी जर नाना कधी आधी गेले तर ते 5-10 मिनिटं ती वेळ होईपर्यंत दाराबाहेर उभे राहतात. आणि कुणी जर त्यांच्या दारी वेळेच्या आधी किंवा उशिरा आलं तर त्यांच्यासाठीही नानांचे दरवाजे कधीच उघडले जात नाही. अशा या लोखंडी चौकटीतल्या माणसाच्या सहवासातल्या लोकांचं काय होत असेल हा एकतर अनुभव किंवा नुसती कल्पना आपल्याला येऊ शकते. हाईट झाली ती त्यांच्या पत्नी गेल्या तेव्हा. ते अखेरचा निरोप द्यायलाही गेले नाही कारण त्यांची ती वेळ स्नान संध्येची होती आणि त्यानंतर अर्थातच भोजनाची. आता शेजारच्या घरून दुखवट्याचा म्हणून पिठलं भात यायला जसजसा उशीर होत गेला तसतशी नानांची भोजन घटिका पळापळाने टळत चालली. आणि मग हो मग काय, शेवट झाला तो शेजाऱ्यांनी वेळेवर जेवण आणलं नाही म्हणून त्यांच्यावर शिव्यांचा नानांनी पाऊस पाडला. मित्रमैत्रिणींनो, ही घटना, हा चौकटीचा दुराग्रह, हे नाना हे काल्पनिक नाही तर हां. आता नाव बदलून मी किस्सा सांगितला पण व्यक्तिमत्व मात्र माझ्या नात्यातलंच आहे. आता चौकटीत स्वतःला जखडून घेतलेल्या व्यक्तीच्या बाबतीत आणखीही एक अनुभव आला. तो मी पाय फ्रॅक्चर झाला तेव्हा दवाखान्यात असताना. या चौकटीतल्या आजी कडक उपास तपास देवधर्म सोळ ओळ अतिशय कठोर आणि कडकपणे पाळणाऱ्या होत्या. आजींचा पाय घसरला, फ्रॅक्चर झाला, त्यांना दवाखान्यात आणलं, पायाला प्लास्टर घातलं आणि त्याच वेळी डॉक्टरांनी बजावलं 3 महिने प्लास्टर ठेवायचं, ओलं करायचं नाही. आजींनी एकादशीला पारोतशी राहणार नाही म्हणत नेम न मोडता सचैल स्नान केलं दवाखान्यात. मग काय, प्लास्टरचा लगदा बघून डॉक्टरांनी डोक्याला हात लावला. मित्रमैत्रिणींनो, मला सांगा, जगण्यासाठी असलेली चौकट, नियम, ह्या गोष्टी परिस्थितीनुसार जर लवचिक नसतील तर काय. अहो, ती चौकट सुखकारक लाभदायक कशी होणार? ती त्या व्यक्तीलाच नाही तर त्यांच्या सहवासातल्या प्रत्येकाला लाभदायक होते. चौकटीतलं आयुष्य नक्कीच त्या व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी सुखकर, लाभदायक, एक शिस्तबद्ध असं आयुष्य असतं, शंकाच नाही. अहो, पण केव्हा, ही चौकट जर पोलादी असेल तर काय, तर ते इतरांना आणि त्या व्यक्तीलाही घातक बाधकच ठरतं ना. आता मला सांगा, या चौकट प्रेमींचे अवतीभोवती असे अनेक नमुने तुम्ही बघितले असतील, खरं ना? कदाचित त्यांना समजावण्याचा प्रयत्नही केला असेल पण लक्षात कोण घेतं? अहो, कोणतीही नियमांची चौकट ही आपल्या सुसंघटनासाठी, सुव्यवस्थेसाठी, सुखासाठी आपण करतो, ते शिस्तबद्ध नियम आपण पाळतो, नव्हे पाळावेच. पण ही चौकट सुसह्य न होता असह्य झाली तर त्या व्यक्तीसाठी आणि इतरांसाठी, मग त्या चौकटीचा अर्थाचा अनर्थ होतो आणि सगळ्यांनाच ते तापदायक होतं, खरं ना मित्रमैत्रिणींनो? हो, पण लक्षात कोण घेतं? पुन्हा भेटूया अशा शेअरिंगसाठी.

नमस्कार, मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते आहे. चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण प्रवास करत आहोत जर्मनी या देशात. मंडळी, जर्मनीत भ्रमंती करताना आपण काही महत्त्वाच्या स्थळांना भेट देताना इथला इतिहास ऐकत आहोत. आजच्या भागात पहिल्या शतकापासून 21व्या शतकापर्यंत जर्मनीत घडलेल्या राजकीय घडामोडींचा एक धावता आढावा आपण घेणार आहोत. खरं तर या देशात आल्यापासून मला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या. सर्वात प्रथम, इथली करन्सी म्हणजे चलन हे युरो असून ते सध्या सर्वात वजनदार आहे हे कळले. दुसरे म्हणजे या देशाला प्राचीन इतिहास आहे. अनेक राजवटी इथे राज्य करून गेल्या. राजकीय स्थित्यंतराबरोबरच धार्मिक वादळं आली आणि गेली. वर्तमानात जर्मनी ही या वादळातून तावून सुलाखून निघालेली, काट टाकलेली जर्मनी आहे, बरं का? मॉडर्न आधुनिक कला, स्थापत्य, संगीत, शिक्षण आणि प्राचीन इतिहास यांचा अद्भुत संगम इथे पाहायला मिळतो. आम्ही इथे क्राउन प्लाझा हॉटेलमध्ये राहिलो होतो. या हॉटेलमधून शहराकडे निघणाऱ्या हॉप ऑन हॉप ऑफ या बसचे बुकिंग करता येत होते. तसेच हल्ली आधुनिक तंत्रज्ञानाने ऑनलाईन बुकिंगसुद्धा करता येते. जर तुम्हाला प्रवासाची आखणी अगोदरच करायची असेल तर तुम्ही सर्व बुकिंग ऑनलाईन करून निर्धास्त राहू शकता. त्याची माहिती जर्मनीच्या टुरिझम साईटवर मिळते. तसेच हॉटेलमधूनही खात्रीलायक माहिती मिळू शकते. तर मंडळी, हा बसचा प्रवास सुरू करण्याआधी मी तुम्हाला पुन्हा एकदा प्राचीन रोमांचक इतिहासाकडे घेऊन जाते. आता आपण जाणार आहोत 919 ते 1024 पर्यंत. या काळात सम्राट ऑटो पहिला हा राज्य करत होता. या ऑटोनियन कालखंडात लोरे, सॅक्सनी, फ्रांकोनिया, स्वाबिया, थ्युरिगिया व बवेरिया हे भाग रोमन साम्राज्यात विलीन झाले होते. सम्राट ऑटोला या भूप्रदेशाचा पवित्र रोमन सम्राट म्हणून राज्याभिषेक करण्यात आला होता. त्यानंतर सालियन सम्राटाच्या कालखंडात म्हणजे साधारण 1024 ते 1125 पर्यंत उत्तर इटली आणि बुरगुंडी प्रांत समाजास या साम्राज्यात जोडले गेले होते. पुढे पवित्र रोमन सम्राटांचा प्रभाव कमी होत गेला आणि युरोपात सामंतशाही उदयास आली. याच काळात हॅन्सियाटिक लीगच्या माध्यमातून उत्तरेकडची जर्मन शहरे भरभराटीस येऊ लागली होती. त्यानंतर युरोपात मार्टिन ल्युथरच्या नावाने एक धार्मिक वादळ आले आणि त्याने रोमन कॅथोलिक चर्चच्या अन्यायी कारभारावर जाहीर टीका केली होती. त्यामुळे प्रोटेस्टंट चळवळ उदयास आली. सन 1530 नंतर काही जर्मन राज्यांमध्ये प्रोटेस्टंट चर्चला अधिकृत चर्च म्हणून मान्यता देण्यात आली. त्यामुळेच जर्मनीत गृहयुद्ध सुरू झाले. तो काळ होता 1618 ते 1648. त्यानंतर एक शांती करार झाला, त्याचं नाव होतं वेस्टफालिया. आणि त्यामुळे हे धार्मिक युद्ध संपुष्टात आले आणि साम्राज्यामध्ये अनेक राज्य संस्थानं निर्माण झाली. आता सन 1740 नंतर ऑस्ट्रियन राज्य आणि प्रशियन राज्य या राज्यांची जर्मन राजकारणावर पकड राहिली. त्यानंतर 1806 मध्ये नेपोलियनने आक्रमण केले आणि त्यावेळी जर्मनीत पवित्र रोमन साम्राज्य संपुष्टात आले. अनेक राज्य आणि संस्थानामध्ये त्यावेळी जर्मनी विभाजित होती. पण 1871 मध्ये सगळ्यांचे एकत्रीकरण करण्यात आले आणि फ्रेंचाना फ्रांको प्रशियन हे युद्ध झाले. ते झाले जानेवारी 18, 1871 मध्ये. त्यावेळी नवीन जर्मन साम्राज्याची स्थापना झाली. प्रशियन राज्यकर्त्यांचे एक राजघराणे साम्राज्याचे राज्यकर्ते बनले
व बर्लिन शहर या नव्या साम्राज्याची राजधानी झाली. या साम्राज्यात बहुतेक सर्व जर्मन भाषिक भागांचा, याच्यामध्ये ऑस्ट्रिया जोडलेले नव्हते, समावेश करण्यात आला. साधारणपणे 1884 जर्मनीने आपल्या वसाहती जर्मनीबाहेर बसवण्यास सुरुवात केली. पण इतर युरोपीय राष्ट्रांच्या तुलनेत जर्मनीला या स्पर्धेमध्ये उतरण्यास खूप उशीर झाला होता, हे आपल्याला लक्षात येत असेल. म्हणूनच वसाहतींच्या इतिहासात जर्मनीचे नाव कुठेही दिसत नाही. जर्मन साम्राज्याच्या सुरुवातीच्या काळात सम्राट विल्हेम पहिला याने जागतिक पातळीवर जर्मनीला महासत्ता म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याच्यानंतर आला विल्हेम दुसरा. याच्या आधिपत्याखाली जर्मनीने इतर युरोपीय देशांप्रमाणे साम्राज्यवादी धोरण स्वीकारले. साहजिकच या जर्मनीच्या वागण्यामुळे इतर देशांशी त्यांचे खटके उडू लागले. फ्रान्स व ब्रिटनने मात्र आपापसात सामंजस्याचा करार केला, रशियाशीही तयार केला. त्यामुळे फ्रान्स ब्रिटन रशिया एक झाले आणि हळूहळू जर्मनी एकटा पडू लागला. बर्लिन कॉन्फरन्स नंतर युरोपीय देशांनी आफ्रिकेची आपापसात विभागणी करून घेतली. जर्मनीने बघा पूर्व आफ्रिका, टोगो, कॅमेरून या देशातील काही भूभाग मिळवून वसाहती स्थापन केल्या. आता आफ्रिकेत नाक खुपसल्यामुळे इतर साम्राज्यवादी देशांमध्ये जर्मनी विरुद्ध वातावरण तयार झाले. त्याचीच परिणिती पहिल्या महायुद्धात झाली. हे सगळे ऐकल्यावर सामान्य माणूस मात्र या राजकारणात किती भरडला जातो याची आपल्याला कल्पना येते. राज्यकर्ते सत्तेसाठी युद्ध करतात, पण मरतो तो मात्र सामान्य माणूस. त्याला नक्की काय हवं असतं याचा कोण विचार करतंय? मंडळी, या विचारांवरच आपण इथे थांबूया. या भागात मी मोहना कारखानीस आपला निरोप घेते. पुढे भेट देण्यासाठी भेटूया याच वारी याच वेळी.

0: हॅलो हॅलो बालमित्रांनो.
1: हॅलो आजी. आजी आज काय गोष्ट सांगणार?
0: आज काय गम्मत झाली? मी तुम्हाला नेहमी विचारते ना, हॅलो कसे आहात. तर तुमच्या एका मित्राने चक्क मला कविताच लिहून पाठवली. तुम्ही पण कविता करायला लागले की काय आता माझ्या बरोबर ऐकायची? बघा त्याने काय लिहिले. मी विचारते ना, हाय कसे आहात? तो म्हणतो, मज्जेत हो मज्जेत हो मज्जेतच आम्ही, मज्जेत हो मज्जेत हो मज्जेतच आम्ही, गाणी गोष्ट ऐकतो ना तुमच्या नामी, किती छान माहिती ज्ञान ही देता, मुळी तुम्ही मारताच नाही पहा थापा, रंगूनच जातो पहा गोष्टी ऐकता, जाता जाता खूप काही शिकवून जाता, ज्ञान मनोरंजनाचा पहा वसा, रेडिओ विश्वासवरच चालत तो खासा. बघा किती हुशार झाला तो तुम्ही. प्रेम किती करत आहो आमोच्या वर, दाखवा ना एकदा हो तुमचे घर, अरे बाप रे. बर का बालमित्रांनो, आज मी काय करणार माहितीये? आज मी तुम्हाला चक्क खेड्यात शेतावर घेऊन जाणार. शेतावर हो, तुम्ही शेत बघितलेलंच नाही, तुम्ही शेत बघतच नाही, मला बरच काही माहित नसतं, बरच काही माहित नसतं, म्हणून मी तुम्हाला आज शेतावर घेऊन जाणार आहे. आणि काय दाखवणार आहे? मोट. काय म्हणाल? मोट हो मोट. सांग ना. सांगते. आपली पिकनिक पण होईल आणि तुमच्या ज्ञानात भरही पडेल. हो, जुन्या काळच्या खूप काही गोष्टी मला माहित नाहीत ना, म्हणून तुम्हाला मोठही माहित नाही काय असते, मोठ भानगड काय असते. आता सध्या तुम्हाला शेतावरती फार कमी ठिकाणी मोठ दिसेल, पण आहे. सध्या काय दिसत? इलेक्ट्रिक पंप असतात. ते तरी पाहिले आहेत का तुम्ही? नाही. बटन दाबतात शेतकरी आणि लगेच थाळण्यामध्ये पाणी पटकन धो धो धो धो चारीमधून पिकाकडे जातात. हे सुद्धा तुम्ही पाहिलेलं नसतं. हो, हल्ली तर ड्रिप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचन व्यवस्था केलेली असते, आणि त्यामुळे मग झाडांच्या मुळाशीच थेंब थेंब थेंब थेंब दिवसभर पाणी पडतं, त्याला म्हणतात ड्रिप इरिगेशन. आणि मग त्यामुळे काय होतं? पाणी फक्त झाडांच्या मुळाशीच पडतं आणि पाण्याची बचत होते, पाण्याची वाफ होऊन उडून जात नाही. आता या वर्षी नको तितका पाऊस पडला माहिती मला, पण या पावसाचा काही भरोसा आहे का खरं सांगा बरं? अहो, एरवी मग पाण्यापासून पिकं वाळतात, विहिरी आटतात. हो, म्हणून पाणी नेहमीच जपून वापरलं पाहिजे, थेंब थेंब वापरलं पाहिजे. मग काय सांगतो तुम्हाला मी? हा, मोठ्याविषयी बोलत होतो आपण, हो की नाही? तर आपण मोठ असलेल्या शेतावर जायचं आता, चालेल ना? हो, अजून काही ठिकाणी मोठ आहे मला माहिती आहे. पूर्वीच्या काळी सर्वच शेतकरी जेव्हा इलेक्ट्रिक पंप नव्हते तेव्हा मोटेने शेताला पाणी भरायचे. ते शेताला पाणी कसं भरतात? भल्या मोठ्या शेतामध्ये मातीमध्ये चौकोनी वाफे तयार केलेले असतात. त्या वाफ्यांना छोटे छोटे बांध, मातीचेच बांध घातले असतात. माती चिकण असते आणि पाणी पडले की लगेच ती घट्ट होऊन जाते. हो, हे मातीचेच बांध बांधलेले असतात. मग एक गडी तालदार तिथे उभा असतो आणि वाफ्या जेव्हा पाणी येतं ना, मग तो काय करतो? एक वाफा भरतो, तो पूर्ण भरला की त्याला मातीनेच बंद करतो आणि मग दुसऱ्या वाफ्यात पाणी सोडतो. याला बारे धरणे असं म्हणतात. हो, बारे धरणे तर मोठी विहीर असते, तिच्या पुढे मोठा आयताकृती चौकोनी काँक्रीटचा आकाराचा एक बांधकाम केलेला चौकोन असतो आणि त्याला म्हणतात थाळणं. मग या चौकोनी किंवा आयताकृती थाळण्यामध्ये त्याला एक मोठं हुल असतं आणि या मोठ्या होल मधून पाणी मग बाहेर एक छोटासा जमिनीवरती हौद असतो, त्या हौदामध्ये पाणी धावतो. हो, मग त्या हौदातनं हळूहळू चारीने शेतापर्यंत वाफ्यापर्यंत पाणी पोहोचत असत. तिथे एक गळी असतो शेतामध्ये बारे धरणारा, वाफे भरणारा. मग ते पाणी आलं, सळसळ सळसळ करत नागिणीसारखं पाणी येतं ते मस्तपैकी. ते एक वाफा भरला की लगेच बंद करतो, लगेच पुढच्या वाफ्यात पाणी सोडतो. असं तो दिवसभर पूर्ण शेत भरतो. दिवसभर उन्हाताना तो भरावून शेतकरी अशी शेतामध्ये पाण्याची व्यवस्था करतात. बघा किती कष्टाचं काम होतं ते. आता तुम्हाला मोठ कशी असते? अहो, जा ना शेतावर बाबा, बघा ना, बघणार आहात ना? हो म्हणताय काय राणी, जायचं शेतावरती? चालेल. तर मोठ कशी असते? एक मोठा चौकोनी मजबूत पत्र्याचा डब्बा असतो, वरून तो मोकळा असतो. हो, वरून मोकळा असतो आणि हा त्याचा पत्रा खूप मजबूत असतो बरं का. त्याला एक जाड दोरखंड म्हणतात त्याला. हो, ते दोरखंड बांधतात त्याला आणि हे मोठं लांब लचक दोरखंड पुढे बैलजोडीला जोडतात. बैल दोन बैल असतात, सालदार गडी असतो आणि मग ते बसायला तिथे व्यवस्था असते, लाकडी पाट ठेवलेला असतो. मग ते मोठ हळूहळू हळूहळू मागे घेतात ते आणि मग ते थेट पाण्यापर्यंत जाते आणि पाण्यामध्ये बुडते आणि वजनदार असते की लगेच भरते. मग काय करतात, मग सालदार काय करतो, बैलांना हळू ते पाटावरती बसून जातो आणि हळूहळू उतार असतो त्या जमिनीला. हळूहळू हळूहळू मग तो पुढे पुढे पुढे पुढे बैलांना हाकतो आणि मग ते बैल हाकत चालत चालत चालत मग ते बैल पुढे पुढे जात राहतात आणि मागची मोठ वर वर वर वर विहिरीच्या अगदी तोंडापर्यंत येते आणि मग भस्कन धप्प करून थाळ्यामध्ये उपडी होते. हो, भरपूर मोठे असतात ते, कधी कधी दोन मोठा असतात. धप्प करून थाळ्यामध्ये पडतं पाणी, खळखळ खळखळ करत बाहेरच्या हौदाकडे ते धावत आणि मग तिथून ते चारीतून नागणीसारखं सळ सळ सळ सळ शेताकडे पळत. अहो, इतकं छान देखावा असतो हा, आजूबाजूला हिरवळ असते, त्या वाफ्यामधलं पाणी, त्या थाळण्यामधलं पाणी, धप्पकन पडणारं पाणी. आम्ही तर लहानपणी मस्त ते मोटरी कमी झाले ना झाले की धप्पकन उडी मारायचो आम्ही, त्या पाण्यामध्ये डुंबायचो आम्ही. तर अशा प्रकारे वाफ्याला पाणी जातं, मग तो दिवसभर त्या शेताला पाणी भरतो. पूर्वी मग असं अशा प्रकारे शेतं भरली जायची. बघा, चार महिने असं राबायचं. हो, दररोज सकाळी न्यारी घेऊन शेतावर जायचं, दिवसभर मोठ हाकायची, शेताला पाणी पाजायचं. तेव्हा कुठे कपाशी, मिरची, शेंगा, तूर, हरभरा, गहू, हो, दोन दोन हंगाम असतात पिकांचे. पहिला खरीपाचा असतो, दुसरा रब्बीचा असतो. दिवाळीपर्यंत जे पीक येतं पावसाच्या पाण्यात त्याला खरीप म्हणतात. आणि हिवाळ्यात जे पावसाशिवाय थंडीमध्ये धुक्याने जे पीक येतं त्याला म्हणतात रब्बी हंगाम. त्या रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा, शाळू अशी पिकं येतात आणि खरीपामध्ये कपाशी, मिरची, शेंगा, तूर अशी पिकं येतात. तर शेतकरी शेतात धान्य पिकवतो म्हणून आपल्याला सगळं खायला मिळतं. बघा, शेतकऱ्यांच्या कष्टातून घामातून आलेले ते धान्य आपण खातो. पण व्यापारी सदन होतो बिचारा शेतकरी, मात्र गरीबच राहतो. मग कळलं का? हो, आम्ही लहानपणी शेतावर जायचो, बैल कधी बैलगाडीत खडखड खडखड खडखड करत कधी कधी पायी जायचो. सकाळी जर बैलगाडी शेतामध्ये लवकर निघून गेली मग आम्हाला पायी पायी जावं लागायचं. मग कधी कधी सालदारांच्या भाकरी घेऊन जावं लागायचं. मग काय, आम्हाला कधी कंटाळा यायचा नाही, अंतर पण वाटायचं नाही. मग पायी पायी लेफ्ट राईट करत करत रस्त्यात लागायची बोरीची झाडं, बाबळीची झाडं, असे मस्त टप्पोरी, पिवळे, हिरवे, पिवळे, कच्चे, तांबडे, तपकिरी, अशी भली मोठी मोठी बोरं लागलेली असायची. त्यांना काटे असायचे. मग आम्ही काय करायचं माहिती, एक काठी घ्यायची आणि त्या बोरीला झोडपायचं की बदा बदा बदा बदा बदा खाली बोरं पडायचे. वा, मला आत्ता सुद्धा दृष्ट डोळ्यासमोर दिसतंय, माझ्या तोंडाला पाणी सुटते आंबट गोड. वा वा वा, काय ती बोरं अवीट घोडीची. हो, आम्ही खिसे भरायचो, झगा भरायचो आणि खात खात रमत गमत चालो की लगेच आम्हाला सुगरणीची घरटी दिसायची. सुगरणी धागा घ्यायच्या, विणायच्या विणायच्या विणायच्या. आम्ही वेळासारखी गंमत बघायचो. सुगरण विणताना सुद्धा आम्ही खूप वेळा पाहिलेलं आहे. आणि एका बाबळीच्या झाडावरती खूप खूप झाडं असतात, अगदी जवळजवळ बांधलेले असतात. खेड्यात, हो, आपल्या खेड्यात अजूनही घरं आहेत, तिथे आपले आजी आजोबा आहेत, अजूनही शेती पिकते आहे. हो, आहे सगळं. आपणच कंटाळा करतो, आपण शहरी झालो ना आता, तर असं करू नका बरं. आई बाबांबरोबर सुट्टी शाळेमध्ये जा, आधोळी जा, 8-15 दिवस मुक्काम करा. हो, रोज सकाळी शेतावर जायचं, फार मज्जा असते. मस्त प्रसन्न हवा, शुद्ध हवा. हो, जुळजुळणारे वारे, जुळजुळणारे झरे. वारे वा, काय मज्जा असते बाबा. मग जायचं शेतावर, कुठे मोठा आहे का शोध घ्यायचा. हो, नक्की सापडेल तुम्हाला. इच्छा असेल तिथे मार्ग असतो. मग असे मोठ शोधून काढा, तिथे अर्धा पाऊण तास बसा, तासभर फिरा. तिथे मोठ कशी चालते, कशी कार्य करते हे सगळं शोधा. या गोष्टी बघण्यामध्ये सुद्धा खूप मजा असते बरं का. लक्ष्मी, जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचा माणसाने मनसोक्त आनंद घ्यायचा असतो. सगळ्या गोष्टी माहीत करून घ्यायच्या असतात. म्हणजे माणूस मग सधन. हो, ज्ञानाने सधन. पैशांचे श्रीमंत नाही म्हणतो मी, मी ज्ञानाच्या श्रीमंतीविषयी बोलते. हो, ज्ञानाने सधन व्हायचंय. सगळ्या गोष्टी माहीत असणं, करून घेणं म्हणजे ज्ञानाची श्रीमंती. तर हल्ली काय, मोठ कमी दिसते. हो, दिसते कमी, पण दिसते. आणि आता काय, पंपाने शेतीला पाणी पुरवठा केला जातो. हिरवगार शेत, ते बैल, त्या गाई, कोंबड्या, गुरं, ढोरं, वा वा वा वा, सगळं बघण्यामध्ये खूप मज्जा येते. बांधावर लिंबाची, आंब्याची मोठी मोठी झाडं असतात. आमच्या शेतावर हद्येचं झाड होतं, आम्ही त्याला सुद्धा झोके बांधले होते. घरून चटणी भाकरी घेऊन जावी, बांधावर बसून ती खावी. त्यात कांदे लावलेले असतील तर कोवळा कांदा उपटून काढावा, तो तोंडी लावा. वा वा वा, काय मज्जा येते हो शेतात जेवताना. आणि झाडावर वेगवेगळे पक्षी बोलतात. पोपट हो पोपट तर एवढे असतात, काय सांगतो तुम्हाला. आणि जास्त काय माहिती मला, होले होले होले म्हणजे कबूतर तुमच्या भाषेमध्ये. शेतामध्ये कपाशी पेरली असेल तर कपाशीची झाडं बघावी, त्यांची बोंड बघावी, त्यातून डोकळणारी शुभ्र कपाशी कशी लोण्यासारखी मऊमऊ असते ती हातात घेऊन बघावी. बांधा बांधाने गवतावरून फिरावं. ज्वारी असेल तर तिचा पोघा उपटून काढावा. आतला पोघा इतका छान लागतो गोड साखरेसारखा, तो चावून खावा, मस्त असतो तो. तुरीची झाडं बघावी, त्यांना शेंगा लगडलेल्या असतात, त्या सोलून खाऊन बघायच्या, तुरीचे दाणे खाऊन बघायचे. भुईमुख पेरला असेल तर एखादा झाड, त्याला डक्स म्हणतात, ते झाड उपटून बघावं, खाली मस्त घुंगरासारखे शेंगा लागलेल्या असतात. मग ते शेंगांचे गुच्छ घ्यायचे, बांधावर यायचं, थोड्या काड्या पेटवायच्या, त्याच्यावर ते शेंगा टाकायच्या. वा वा वा वा वा, अजून सुद्धा मला मोह पडतो सगळ्या गोष्टींचा. काय सांगू तुम्हाला, त्या अशा ताज्या ताज्या भाजलेल्या ओल्या शेंगा काय अवीट लागतात. मग आणि एवढ्यात तुम्हाला माहिती हुरडा मिळतो. हो आता हल्ली आपण हॉटेलमध्ये हुरडा खातो. आम्ही नाही बाबा, आम्ही तर शेतावर हुरडा खाल्लेला. हो मस्त बोनपाटा अंथरायची, जाळ पेटवायचा, त्याच्या ज्वारीच्या गव्हाच्या लोंब्या टाकायच्या, गरम गरम हातावर त्या चोळायच्या किंवा गोणपाटावर चोळायच्या, हाताने फुंकर घालायची, मग त्याच्यात तीळ टाकायची. अरे वा, तुम्हाला हे काहीही माहीत नाही, हे मला माहीत आहे. मग त्या जाळ्यात भाजलेलं ते हुरड्याची कणस, तर अजून काय असतो हुरडा, अजून एक हरभरे. हो ओले हरभरे, ओले हरभरे जाळ्यात टाकायचे, मस्त पटापट फुटतात ते, भाजले जातात. मग तसेच गरम गरम सोलायचे, मग हात काळे होतात, तोंड काळं होत, आणि एकमेकांना बजायला खूप खूप खूप मज्जा येते. मग या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या असतील तर शेतातच गेलं पाहिजे, हो की नाही. कृषी प्रधान असलेल्या आपल्या देशातल्या शेती, शेतकरी पिकं कुठे उगवतात, कशी पिकतात, धान्य कसं काढतात. हल्ली मशीनने धान्य काढतात, गहू डायरेक्ट मशीन मध्ये जातो, डायरेक्ट पोती भरतात. पूर्वी असं नव्हतं. ज्वारी बाजरी गहू खळ्यात जायचे, त्यावरून बैल गोल गोल फिरायचे, त्याला पात म्हणतात, पायत म्हणायचे. माहिती तुम्हाला, आम्ही अशा पायती मागून बैलांच्या मागून फिरायचो, मस्त मजा यायची आम्हाला. मग ती पैर उभं राहून वाऱ्याची वाट बघत, टोपलीने उपणायचं, वाऱ्याने कसरा लांब उडायचा, आणि गव्हाची ज्वारीची रास तयार व्हायची. आता यंत्रयुगात बरेच काही कष्ट कमी झालेत, पण संपलेत असं नाही. मग मला एक गाणं आठवलं म्हणू मोठेच, कुई कुई ही मोठ म्हणते हिरवाईच गाणं, कुई कुई ही मोठ म्हणते हिरवाईच गाणं, मोठे वरती बसून पाही सुगीच सपान, मोठे वरती बसून पाही सुगीच सपान, भलरी दादा भलर भलरी दादा भल, मोठ ओढती सरजा बिरजा ललकारी धुरकरी, मोठ ओढती सरजा बिरजा ललकारी धुरकरी, अरे चला रे चला रे ओढा किर माझ्या राजान, हा अशी आरवी ठोकायचा तो. माध्यान्नीला झाडा खाली सोडे तो भाकरी, भलरी दादा भलर भलरी दादा भल, मेरे नेते पाणी जाई सळसळती नागिण, घरधनी तो भरतो बारे वर तापतय ऊन, भलरी दादा भलर भलरी दादा भल, घाम गाळतो माती मध्ये धरती आसू सते, घरधन्याच्या घामातून ती मोती पिकवते, भलरी दादा भलर भलरी दादा भल. मग असं कैस गाणं तो धुरकरी म्हणजे मोठ्यावर बसलेला तो सालदार गाणं म्हणतो, आणि शेतकरी काम करता करता श्रम विसरण्याचा प्रयत्न करतो, गुणगुणतो, काम करतो. काम तर करणं भागच असतं त्याला, तर शेत कसं पिकेल मग सांगा बरं. आणि त्याने पिकलो तर आपल्याला कुठून धान्य मिळेल, म्हणून आपण शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण ठेवून आपण उपकृत राहिले पाहिजे. ओ आपला निफाड तालुका म्हणजे कॅलिफोर्निया. कॅलिफोर्निया माहितीये का तुम्हाला, जरा चक्कर मारा. अहो इतकी छान शेती, काय सांगू तुम्हाला. अहो ही शेती छान काय माहितीये का, अहो सगळं कुटुंब राबतं शेतात. अहो शेतातच मुक्काम करतात ते. सकाळी उठल्यापासून शेण आवरण्यापासून त्याची सकाळ सुरू होते. अंथरुणातले बेड टीने नाही, गाई गुर म्हशी कोंबड्या बकऱ्या कुत्रे सर्व एकत्र सुखाने नांदतात. कुत्रे राखण करतात, ओ निंदणी टुकणी कुरपणी पाणी भरणे फवारणी खत देणे अहोरात्र कामे चालतात. तेव्हा कुठे पीक दिसत एवढं करून निसर्ग रुसलात तर बघताय ना तुम्ही काय चाललंय महाराष्ट्रात. आपल्याला नाही करणार दुःख, त्यासाठी शेतकरीच व्हावं लागतं. मग त्याने जगावं कसं मोठा प्रश्न असतो, तो आपण सोडवायला मदत केली पाहिजे. हो आपण अनेक प्रकारे मदत करू शकतो, ठरवलं तर आपल्याला आपल्या सुखातून वेळ काढता आला तर. मग काढणार ना वेळ, आज सकाळी सकाळी आणखी एक छान मला मोठेच घाणं सुचलंय हो, तेवढं ऐकवायचं तुम्हाला मला. झुळू झुळू हे पाणी जाई मोठेतून शेताला, वाफ्यामधल्या मिरचीला ने जाई साळ भाताला. शेतकऱ्याने पेरलं हो तरे तरेच वाण, गाव मोठे वरच गाण, गाव मोठे वरच गाण. मागे मागे जाते मोठ विरीतल्या पाण्यात, भरून येते हळूहळू ही सांडे थाळण्यात. शेतामध्ये काम करती सारे थोर सान, गाव मोठे वरच गाण, गाव मोठे वरच गाण. कडे कडेने पहा लावली.

गाणं गाऊ मोठे वरच गाणं, घरधरीन ती बिगी बिगी डोईवरती बुट्टी, मोठ सोडली दादा नानी हळू मारली शिट्टी, शेत माझ आहे पाव शंभर नंबरी सोनं, गाऊ मोठे वरच गाणं गाऊ मोठे वरच गाणं। तुम्हाला डोळ्यासमोर पाहिलं की मला काय काय सुचतं बघा, छान छान दोन गाणी मोठ्याची मी लिहिली तुम्हाला, मोठ्याची माहिती सांगितली, आता तुम्ही काय करायचंय, मोठ बघायला जायचं आहे, जायचं माया बिटांना।

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपल्या बरोबर परत आहे ज्यांना आपण खूप खूप सॅल्यूट केलं पाहिजे आणि खूप खूप शिकलं पाहिजे. दादा मी तर म्हणतो तुम्ही ना लोकांना भेटायला वेळ देत जा, जे असे त्रासाने ग्रस्त असतील ना की पॉझिटिव्ह कसं राहू. तर आज आपल्या बरोबर परत आहेत प्रवीण दादा पाटील, ज्यांना इतकं हेल्दी आयुष्य जगत असताना, पॉझिटिव्ह आयुष्य जगत असताना स्प्लिनचं ऑपरेशन झालं, ज्यांना 3 वर्ष स्टिरॉइड्स घ्यावे लागले, त्याच्यानंतर त्यांना अचानक पार्किन्सन्स झालं, त्याच्यानंतर आवाज फुटत नव्हता तर एका डॉक्टरांनी सल्ला दिला की गाणे म्हणा. आयुष्यात कधी गाणं न म्हटलेला माणूस गाणं शिकण्यासाठी क्लास लावला, गाणे शिकले म्हणजे वयाच्या साधारण 60व्या वर्षी, त्याच्यानंतर गाणं म्हणायला लागले आणि गाण्याचं आता जबरदस्तच म्हणायला लागले, आणि त्याच्यानंतर परत कार्डियाक सर्जरी झाली आणि त्याला फेस करून अजूनही पॉझिटिव्ह आणि मीच का तर मी का नाही असा म्हणणारा माणूस प्रवीण दादा पाटील. राम राम दादा.
1: नमस्कार सर.
0: नेहमीप्रमाणे गाण्याने सुरुवात.
1: चांसी मेहबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था, हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. चांसी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था, हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था.
0: क्या बात है. हे गाणं कोणासाठी म्हणायचं?
1: संजीवनीसाठी.
0: अरे
1: कारण मला सहज करणं म्हणजे साधी गोष्ट नाही,
0: खरी गोष्ट आहे.
1: माझा विचार
0: एवढा जिद्दी माणूस, एवढा म्हणजे एक्स्ट्रीम
1: वेगळं रसायन असलेला.
0: हा
1: कारण डायबिटीज आहे.
0: बापरे.
1: रोज गोड खातो.
0: काय बोलताय?
1: शुगर 130 च्या पुढे जात नाही.
0: डायबिटीज आहे आणि शुगर गोड खाऊन सुद्धा 130 च्या पुढे जात नाही.
1: गोळ्या चालत ना.
0: अच्छा.
1: पण थोडं एनर्जी पण नाही होते म्हणजे खेळणं.
0: दादा तुमचं डेली रुटीन काय असतो?
1: आता खरं तर रुटीन बदललंय माझं, पण पहिले मी उठल्याबरोबर 5:30 माझी आंघोळ जायची. आंघोळ झाली की ग्राउंड जायचं, सायकलिंग करायला जायचं. 15-20 किलोमीटर सायकलिंग झाली की मग टेबल टेनिस खेळायला जायचं. टेबल टेनिस खेळायला की मग स्विमिंगला जायचं.
0: बापरे.
1: स्विमिंग करून आलं
0: की कधीची गोष्ट
1: ही? आता बायपास व्हायच्या अगोदरची गोष्ट.
0: काय बोलताय म्हणजे पार्किन्सन नंतर?
1: हा
0: कमाल आहे.
1: आणि प्रिन्सच्या सर्जरीनंतर आता
0: बापरे
1: घरी यायचं. येईपर्यंत मग 12-1-2 वाजून जातात. 2 वाजता जेवण झालं का 3-4 वाजेपर्यंत मग 5-6 वाजेपर्यंत बाहेर पडायचं. त्यामुळे घरचे पण वैतगून जातात की आम्हाला घरात का थांबत नाही. मी म्हटलं आराम करायला बेडवर थांबलो तर बेडवरच पडून राहील, मग परत उठणार नाही.
0: ओके.
1: अशामध्ये मला पार्किन्सनच्या एक मॅडम भेटल्या. जसं आपण महायुद्धामध्ये फ्लोरेन्स नाइटिंगेल होती, सैनिकांची विचारपूस करायची रात्री दिवस घेऊन लेडी युद्ध लॅब म्हणायचं तिला, तसे ते वर्णा कॉर्डेस म्हणून एक जपानीज मॅडम आहेत नाशिकमध्ये, त्यांनी पार्किन्सन सोसायटी निर्माण केली. त्या पार्किन्सन सोसायटीला जॉईन झालो. लोक मला म्हणे तुम्ही जाऊ नका तिथे, लोकांचे पैसे पाहून तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल.
0: ओके.
1: कारण पार्किन्सनचे पेशंट उठू शकत नाही, बसू शकत नाही, चालू शकत नाही, त्यांना कोणीतरी सोबत लागतं. अरे म्हटलं ते मला पाहून इन्स्पायर होतील, म्हटलं ते फिरायला लागतील माझ्यासारखे. मी त्यांना पाहून डिप्रेशनमध्ये जाणार, ते मला पाहून इन्स्पायर होतील म्हटलं. मग त्यांनी पहिले या माणसाला सांगून जाणार म्हणून जाणार. मग त्यांनी पण बरंच मला हे केलं, एक्सरसाइज योगा वगैरे करायला सांगितलं.
0: ओके.
1: आणि ते करोना काळात ऑनलाईन सेशन घ्यायचे, ते अटेंड केले. आणि त्यांना त्या आता रेग्युलर घेतात क्लासेस, म्हणजे दर शनिवारी कुशीनगरला सेशन असतं.
0: व्हेरी गुड.
1: नंतर गाणे म्हणण्यासाठी मग क्लब उघडला एक ठिकाणी पाटणाशीमध्ये, तो क्लब पार्टनर पाहतात, मी पाहतच नाही. मी सगळ्या क्लबवर जाऊन गाणे म्हणतो.
0: ओके.
1: म्हणजे सगळे मित्र झालेत. ते असं आहे की तो जसं अथांग समुद्र आहे तसं हेल्थ इज वेल्थ म्हणतो, तसं फ्रेंड्स इज माय वेल्थ
0: है ना.
1: म्हणजे सगळे मित्र सोन्यासारखे मिळालेत मला.
0: का तुम्ही सोन्यासारखे आहात?
1: नाही, सोन्यासारखे मित्रांमध्ये डायमंड सारखे हिरे अजून मिळतात. परत जुने मित्र आहे सोने आहे, तर नवीन मित्र आहे डायमंडचे असे.
0: क्या बात आहे.
1: आणि नंतर मग लेह लडाखला जाऊन आल्यानंतर मग 8 दिवसांनी परत काश्मीर टूर करायची वेळ आली.
0: वेळ आली म्हणजे?
1: कारण 28 नॅशनल व्हेटरन टुर्नामेंट होत्या
0: टेबल टेनिसच्या.
1: टेबल टेनिसच्या काश्मीर पाहिलेलं नव्हतं.
0: ओके.
1: मिसेसला म्हटलं चल आता त्यानिमित्तानं खेळलो,
0: हनीमून पण होऊन जाईल.
1: हा सेकंड इनिंग चालू होईल. काश्मीर पाहिलं नव्हतं, पाहिलं काश्मीर तिथं कमांडोच्या बंदोबस्तमध्ये आमच्याकडे जायच्या.
0: अच्छा.
1: ते म्हणायचे तुम्ही बाहेर फिरू नका एकटं. तेव्हा म्हटलं काही नाही, आपण बिंदच फिरायचं म्हटलं. काश्मीर मुसलमान ड्रायव्हर होता, त्याच्या घरी जेवण वगैरे त्याला डबा द्यायचो काही नाही. तिथं पण ब्रॉन्झ मेडल मिळालं.
0: काय बोलतं?
1: हो, टेबल टेनिसमध्ये फर्स्ट नॅशनल ब्रॉन्झ मेडल मिळालं. असे तर स्पोर्ट्समध्ये मी होतो, शूटिंगला मला मिळायचं नॅशनलला आमच्या डिपार्टमेंटच्या.
0: अरे वा,
1: शूटिंग अजूनही करतो मी.
0: मग ट्रेमर्स, शूटिंगच्या वेळेस ट्रेमर्स नाही होतात?
1: नाही नाही, उलट कॉन्सन्ट्रेशन वाढतं माझं.
0: काय बोलतं?
1: म्हणजे स्टिफनेस वाढतो. एकदा तर पळून गेलो होतो घरात आपोआप, असं झोप लागली मिस उठलो बॅलन्स गेला होता.
0: ऐकगं,
1: पण पडल्यामुळे लागतं असंही नाही काही नाही, थोडंफार खर्च टाकतं. पण ते लोक म्हणतात की आता पडलं तर बेडवरच पडशील म्हणे डायरेक्ट. म्हटलं पडलं तर आता बेडवर पडणं इतकं तर काही पडणार नाही. खेळलोय पहिल्यापासून, लहानपणापासून पडत आलोय फुटबॉल खेळता खेळता, स्वतःच सवारीची सवय आहे. त्यामुळे पडणार तर किती पडणार म्हटलं. माणसाने एकच ठेवायचं, गिरके संभालते घोडे से गिरके संभालते, एक शेर येतो काही तभी तो सवार बनते अच्छे सवार. तसं हे म्हटलं हे मग आमचे ते एक ज्ञानेश्वर वर्मा म्हणून ते गाणे ते घेतात. ते पण मला बरं सांगतात की हे आदमी के साथ जो भी रहता है वो पॉझिटिव्ह येतात. त्या अमेरिकेला आमच्या मित्राचा मुलगा होता, त्याच्या लहान बाळासन ते भेटायला आलं मला. म्हणजे माझ्या वडिलांना पण पार्किन्सन आहे, त्यांना तुमच्यावर ठेवत का नाही? तुम्ही ते शाळेला होते, मग ते नाशिकला शिफ्ट झाले इंदिरास पाटील म्हणून आमचे फॉरेस्ट ऑफिसर होते. तर मिसेस म्हणे त्यांच्या चेहऱ्यावर असं मास्क फेस होऊन जातो, पार्किन्समध्ये एक्सप्रेशन असतात. तर तो मुलगा म्हणे माझ्या वडिलांना पण तुम्ही त्यांच्यावर राहा किंवा त्यांना तुमच्यावर ठेवत जा, त्यांना काही त्रास होणार नाही. म्हटलं बरोबर, त्यांनी माझ्याबरोबरच होतो म्हटलं याच्यापुढे. तेव्हापासून आम्ही बरोबर आहे. आमच्या नाशिकमध्ये 78 ते 80 रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर आहेत.
0: अच्छा.
1: सगळे दर महिन्याला एकत्र येतात, एकत्र येतात, दोन मिळून पार्टी देतात. सगळ्या पार्ट्यामध्ये व्हेज नॉनव्हेज वगैरे सगळं असतं. त्यांनी पण सगळ्यांचे विचारांचे देवाणघेवाण होते. आणि आता आमचे काकाच्या म्हणून एक मोठे चीफ कॉन्स्ट्रक्टर फॉरेस्ट, ते आताच वारले मागच्या वेळेस. नंतर एक ठाणेदार साहेब होते, ते पण वारले.
0: वाचन कमी झालं,
1: वाचन कमी झालं माझं.
0: आणि आता मेडिसिन्स वगैरे किती चालू आहेत?
1: मेडिसिन माझे दर 4 तासांनी मला सिंडोपा घ्यावं लागते.
0: त्या व्यतिरिक्त
1: हार्टच्या गोळ्या चालू आहेत.
0: मग दादा मला एक सांगा, बरेच आजारी लोक एका सर्टन काळानंतर गोळ्यांना त्यांना राग यायला लागतो, काय एवढ्या गोळ्या घ्यायच्या हे, त्यांना तुम्ही काय सांगा?
1: मी तर काय नाही, गोळ्या तर लोक म्हणतात ते गोळ्या खाणं म्हणजे लक्षणं चांगले नाहीत, तब्येत बरी राहत नाही. म्हटलं गोळ्या काय, जेवण खातो तसंच गोळ्या खायच्या. म्हटलं काय फरक आहे? लोक म्हणतात दही खाऊ नये, माशांवर नाजून मी खातो. आणि नंतर लोक म्हणतात की तुम्ही थमसप पिऊ नका, पिऊ नका. काय फरक पडणार? त्या शरीरामध्ये जे काय व्हायचं ते सगळं झालेलं आहे. विषाणुविष हे म्हणतात तसा प्रकार आहे.
0: अरे बाबा,
1: याच्यापेक्षा अजून वाईट काय करू शकणार आहे?
0: देवावर राग नाही येत?
1: नाही.
0: देव मानता?
1: चल, देव मानतो.
0: पूजा करतात?
1: फार धार्मिक होतो मी पूर्वी.
0: पूर्वी म्हणजे कधी? जॉबवर असताना?
1: लहानपणापासून.
0: लहानपणापासून
1: गणपती दरवर्षी बसवतो, सगळे सणवार करतो.
0: मग देवाला विचारत नाही की मीच का?
1: घरामध्ये माझ्यासारखं कोणाला बनवू नको एवढं सांगतो.
0: ऐक, क्या बात,
1: सगळे प्रवीण नाही होऊ शकत.
0: क्या बात आहे दादा, शाबाशी शाबाशी.
1: आणि आता तर सध्या मी असं सुरू केलं की माझा वाढदिवस पण मी आमच्या वाढवडील तर नाही, माझ्या आईवडिलांनी सहकार्याबरोबर देवाने काही तेवढं संधी दिली नाही. वडील म्हणजे नोकऱ्या लागल्यानंतर 87 वारले, आई 95 वारली. तर वात्सल्य वृद्धाश्रम येते जाऊन ती सेवा करतो, त्यांनाही आनंद होतो. त्यांच्यावर केक कापतो. आता 7 तारखेला माझा वाढदिवस तिथं साजरा केला. मी कोणी नव्हतं माझ्यासोबत, मी एकटाच होतो. मिसेस घरी पाहून म्हणून मिसेस घरी थांबली, मुलं तिकडे आहेत. एक मित्र आले त्या कापडे साहेब, ते त्यांचं काम सोडून लगेच आले पटकन. मग आम्ही 2-3 भजनं म्हटले, ते गाणे म्हटले. आणि त्यांना म्हटलं ही माझी फॅमिली. मग ते 9 वर्षाच्या आजींचा आशीर्वाद मिळाला मला त्याच्यामध्ये. म्हणजे बाकीचे होतेच आहे आणि बहिणी, त्यांनी पण आशीर्वाद.
0: असं वाटत नाही की मुलाबरोबर आपण कॅनडाला जाऊ?
1: वाटतं मुला, नाती तिकडे त्यामुळे आठवण येत राहते. म्हणून पण मुलं तिकडे ते सुखी आहेत, आपण इकडे सुखी राहायचो.
0: क्या बात आहे, एवढी मॅच्युरिटी कस काय हो?
1: हे सगळं जे आपण अनुभवतो त्याच्यात मिळते खरं. आपल्यापेक्षा लोक वाईट परिस्थिती.
0: तुम्ही बोलते इतकं सोपं आयुष्य आहे.
1: मी एकच असेल की पैसा नसेल तर गरिबाकडे पाहायचं. आपल्याकडे सायकल आहे, त्याच्याकडे सायकल सुद्धा नाही. आपल्याकडे घर, त्याच्याकडे घर सुद्धा नाही. आणि मी वरच्याकडे पाहिलं असतं की याच्याकडे कार आहे, आपल्याकडे मर्सिडीज का नाही? त्याकडे मर्सिडीज, त्याच्याकडे हेलिकॉप्टर का नाही? असा विचार कधीच केला नाही.
0: दुःखी हो,
1: दुःखी होतो माणूस. आणि मित्रासोबत असा ती एनर्जी मला असतेच ना. आता मिसेस नेपाळला गेलेली आहे, मैत्रिणी तिला म्हटलं जा तू माझी काळजी करू नको. ती विचार करत होती की 17 मार्चला आमची अॅनिव्हर्सरी आहे, 40 वर्ष पूर्ण होत आहेत, पण ती तिकडे मी इकडे. तिला म्हणजे तू शाळेतल्या मैत्रिणीबरोबर गेली ती, पहिल्यांदाच गेली नेपाळ पाहिलं, तिला म्हणजे तिला म्हणजे तू बिलकुल फिकीर करू नको माझी, मी तर एकदम आरामात राहील आणि आरामात राहतो आहे. डॉक्टर संजय पाटील सारखे आमचे मित्र आहेत.
0: दादा एक प्रश्न विचारू, एकटा असताना त्रास नाही होत?
1: मी एकटा कधीच नसतो ना, घरी सुद्धा मी एकटा नसतो.
0: नाही तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात हे आहात, पण आपण माणूसच आहे ना, ते कस काय राव हे?
1: नाही कसं असतं,
0: मला ना चमत्कारच वाटतोय, म्हणजे असे तुमच्यासारखे लोक एक्सेप्शनच आहेत.
1: नाही अमेरिकेत मित्र आहेत तर ते फोनवर असतात, कधी बोलतो मी त्यांच्याशी. आता परत ते नवीन मित्र तयार झाला की तो कायमचा मित्र होतो माझा. आता कधी गाडी नेऊ देत नाही, सायकल माझी बंद केली, बुलेट बंद केली, कार चालवून ड्रायव्हर ठेवला, तो ड्रायव्हर पण मला सोडत आहे, तो पण सतत बरोबर असतो, साहेब गोळ्या घ्या, हे घ्या, ते घ्या, वेळेवर तरी आठवण राहत नाही गोळ्या घ्यायची, पण तो आठवण करत राहतो. आणि एकटा असलं की मग कुठे गेम खेळत बैस, मी काही ना काही उद्योग
0: चालू, स्वतःला कुठे ना कुठे गुंतवत राहिलं पाहिजे.
1: हा माणसाने स्वतःला एकटं सोडायचं नाही कधी,
0: एकटं सोडलं तर त्रास होतो ना.
1: कुणी म्हणतो मेडिटेशन करा, तुम्ही मेडिटेशन केलं तुम्हाला चांगलं, म्हटलं मेडिटेशन म्हणजे काय, म्हणजे मन एका ठिकाणी एकाग्र करणं. आता मी एकटा असेल तर घरी एक दाटचा बोर्ड आहे त्याच्यावर नेमबाजी करत बसतो, नाही तर मग ते विहार आहे माझ्याकडे, विहारमध्ये मग दुसऱ्या देशातल्या लोकांशी टेबल टेनिस खेळत बसतो ऑनलाईन, ते पण लपवत होते एक वर्षभरानंतर सापडते. मी सर म्हणजे जाते तू आता चालेल तिकडे, मला ते देऊन जा म्हणजे तिथे सोबत जाईल म्हटलं.
0: तुम्ही प्रिकॉशन काहीच घेत नाही का दादा?
1: प्रिकॉशन फक्त आपला तोल जाऊ द्यायचा नाही मनाचा, की हा सुखी आणि मी दुःखी का,
0: ऐक
1: तो दुःखी कायच विचार करतो मी, त्याला सुखी कसं करते तर आपण सुखी राहू शकतो,
0: ऐक
1: त्याच्यामुळे मला ते एनर्जी मिळते, बाकी काही नाही.
0: रिव्हर्स थिंकिंग,
1: हा तो सुखी मी दुःखी का असं करण्यापेक्षा तो दुःखी आपण त्याला सुखी का नाही करू शकत.
0: क्या बात, एवढं सोपं आहे का दादा?
1: एकदम सोपं आहे.
0: कसं? आम्हाला तर ऐकायलाच अवघड वाटतं.
1: जीवन जिने का नाम, जिंदगी ऐसी जिओ की लोक तुम्हारे साथ हंसते खेलते आते रहे, अगर आप रोएंगे तो लोग रोएंगे, आप हंसते रहेंगे तो लोग हंसेंगे, जब आपको रोना आए तो बारिश में रो, किसी को आपले आपके आंसू दिखना नहीं चाहिए, अशी होती थोडी, तर आपण हसत राहायला पाहिजे लोक कधी.
0: नाही पण आम्ही हे ऐकणं आमच्यासाठी खूप रोमॅन्टिक आहे, पण ते तुम्ही तसं जगताय, ती ती काहीतरी चावी सांगा ना.
1: एकच ठेवायचं की आपल्यामुळे कोणी दुःखी व्हायला नको,
0: बस
1: बस
0: खरं आहे.
1: आपण वाटत की हा आपण असं बोलल्याला वाईट वाटेल का बाबा,
0: तो आपल्याला वाईट बोलत असेल तर
1: त्याला आनंद मिळत असेल तर आपल्याला त्याचा आनंद मानायचा.
0: अय्या
1: आता मला बरेच लोक नावं ठेवतात, हसतात,
0: वा वा वा वा.
1: मी असं म्हणते काय तुम्ही असं वागतात, लोक काय म्हणतात तुम्हाला, अगं म्हणतो ना आनंद मिळतो ना माझ्यामुळे.
0: अरे बाप रे बाप रे बाप रे, काय फिलॉसॉफी आहे डाग.
1: आणि त्याच्यामुळे मी सुखी राहतो.
0: नाही पण आता हे बघा, आम्हाला कोणी शिवी दिली, शिवी दिली याचा अर्थ उलट सुलट बोललं, आमच्या पाठीमागे बोललं, आम्हाला ते समजलं तर आम्हाला त्रास होतो त्याचा, मग ते कसं करायचं?
1: मला बरेच जण वाईट म्हणायचे, मी म्हटलं ते माझे जवळचे मित्र म्हणजे पाण्यात पाहिजे बस.
0: हो
1: त्या माणूस असं कसं आहे, काही करत नाही, काही काम करत नाही, काही असं दे बा असं. मी म्हटलं तो नंतर आता तोच माझी तारीफ करतो, त्याच्या लोकांशी करत यांच्यासारखं वागलं पाहिजे म्हणे. आता आमचे एक मित्र पवारसाहेब, त्यांना खूप रागायचा, ते म्हणजे या माणसाला कधी रागत येत नाही. म्हटलं मला राग येतो ना, राग येत नाही असं नाही, पण तो राग व्यक्त करत नाही. मी
0: राग येतो म्हणजे काय होतं?
1: संताप होतो की बा असं याला सांगून सुद्धा ऐकत नाही आपल्या, असं वाटतं कधी कधी.
0: मग त्यावेळेस काय करता?
1: त्यावेळेस मग हा विचार करतो की ठीक आहे, आज आपण रागवलोय त्यांच्या दृष्टीने ते बरोबर असतील.
0: पण असं म्हणतात की राग आला तर तो व्यक्त करायला पाहिजे, तुम्ही व्यक्त करत नाही, मग त्याचा त्रास नाही होत?
1: नाही त्रास नाही होत. कधी कधी असं वाटतं की आता कधी एखादी पिक्चर पाहता पाहता रडू येतं,
0: ते तर जिवंतपणाचं लक्षण आहे.
1: हां रडू येतं खूप काही वेळेस कधी. आता परत ते गाणं म्हणतं म्हणता रडू आलं.
0: कोणचं?
1: और इस दिल में क्या रखा,
0: ऐकवा ना
1: ते गाणं. म्हणजे शेवटी सोडून द्यावं लागलं गाणं.
0: हो
1: और इस दिल में क्या रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है, चीर के देखे दिल मेरा तो, चीर के देखे दिल मेरा तो, तेरा ही नाम लिखा रखा है, तेरा ही नाम लिखा रखा है.
0: दादा मागे वळून पाहताना कोणत्या गाण्याशी रिलेट होतं आयुष्य?
1: मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में उड़ाता चला गया. हे
0: किती सुंदर,
1: माझं आवडतं गाणं.
0: किती सोपं आहे ना, हर फिक्र को धुए में उडाता चला गया.
1: देव
0: आज साठवायचंच नाही, काही
1: काही साठवायचं नाही. आणि एक दुसरं महत्वाचं म्हणजे हम है राही प्यार के, हमसे कुछ न बोलिए, जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए, हम उसी के हो लिए, जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए. धूप थी नसीब में, धूप में लिया है दम, चांदनी मिली तो हम चांदनी में सो लिए.
0: क्या बात है, क्या बात है.
1: थैंक यू
0: दादा. जाता जाता लोकांना काय सांगाल तुम्ही, शेवटचा प्रश्न माझा.
1: जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा.
0: क्या बात है मंडळी. प्रवीण दादांशी आमची ओळख करून देण्यात सगळ्यात मोठा हात आमचे खास मित्र डॉक्टर संजय पाटील. डॉक्टर, आज मी तुम्हाला काहीच विचारणार नाही, मला एकच सांगा, तुमचा दादांशी आलेला संबंध आणि त्यांच्याबरोबर तुम्ही घालवलेला वेळ काय सांगा.
2: माझा म्हणजे ते जरी DFO असलेत आणि मी जरी डॉक्टर असलो तरी तो माझा मोठा भाऊ म्हणून मी ट्रीट करतो त्यांना, आणि ते मला लहान भाऊ मानतात. जैन शैक्षणिक ट्रस्टच्या माध्यमातून ते जैनचे सभासद आहेत. माझे वडील जैनचे सभासद, फाउंडर सभासद होते, मी आता सभासद आहे. मी इलेक्शनला लढवण्यापासून तर गेल्या 10-15 वर्षापासून निकटचा संबंध आला. तिथून तर कर्मयोगी नगरपर्यंतही माझं वास्तव्य आहे. मलाही गाण्याची आवड आहे, त्यांच्याबरोबर राहण्यामध्ये इतका आनंद वाटतो आणि कधी कधी हसू येतं, कधी कधी मजाक येते. म्हणजे त्यांच्याबरोबरचा वेळ जो जातो ना, तो कुठं जातो पता लागत नाही. आणि त्यांना सांभाळण्यामध्ये आम्हाला उलट आनंद वाटतो की बाबा बस कर, बस कर. वहिनी तिकडे वाट बघत राहतात अक्षरशः, पण हे महाराज काही हटत नाहीत, असं त्यांचं एकदम नेचर आहे. म्हणजे गाण्यांचं आटोपलं तरी टेबल टेनिस खेळायचं आटतास. मला वाटलं गाणे संपले ना की मी घरी सोडून देतो, तर ते म्हणतात तिकडे नको गाडी वळू, तिकडे ते शिवाजी मार्गदर्शन करायला. म्हटलं का बरं, आता 9:15 वाजलेत. नाही म्हणजे मला टेबल टेनिस खेळायचं, ती मला फक्त सोडून दे, मी माझं माझं बघेल. म्हणजे तिथं 9:15 सोडवायचं, ते 9:30-9:45 बंद होतं, यांच्याकरता ते 10-10 पर्यंत खेळतील आणि वहिनी फोन करून करून दमतील, हे रात्री 10:30-11 घरी जातील. असा यांचा साधारण कार्यक्रम आहे. पण अत्यंत निस्पृह व्यक्तिमत्व, कोणालाही अत्यंत म्हणजे हेल्पिंग नेचर ज्याला म्हणता येईल. आणि स्वतःला एवढं दुःख असूनही कधी दुःख दाखवलं नाही. आम्ही सगळ्या गोष्टी करतो, पार्टी करतो, एकत्र राहतो, टूर करतो, रिसॉर्टमध्ये राहतो, सहली म्हणतो, पण त्यांनी त्यांचं दुःख आम्हाला आजपर्यंत कधीच सांगितलं. एकदम आनंदी राहणं आणि त्यांच्याकडनंही आम्हाला खूप काही शिकायला मिळतं.
0: दादा थँक्यू व्हेरी मच.
1: नमस्कार, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी.
0: नाही उलट, आम्ही काहीतरी चांगलं काम केलं त्यामुळे तुमची भेट झाली आणि तुमचं ऐकून खूप लोकांच्या आयुष्यात फरक पडू शकणार आहे दादा.
1: माणसाने एकच ठरायचं की आपण जन्म दिला आहे माणसाचा, माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, एवढंच माझं.
0: किती सिम्पल मंडळी, मी काहीच बोलत नाही. दादा एक शेवटचं गाणं होऊन जाऊ द्या.
1: आता एक गाणं म्हणजे किसी की मुस्कुराहटो पे हो निसार, किसी के वास्ते हो दिल में प्यार, जीना इसी का नाम है. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है.
0: राम राम मंडळी फेडूया.